अजित कडकडे यांच्या स्वरातील हे भजन आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या डी

टीएच उपग्रह वाहिनीवरून श्रोते हो, काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि वर सुद्धा ऐकू शकता.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 20

आषाढ शके 1948 अर्थात 11 जुलै 2026 पहाटेचे 5:55 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, शहनाईवर वाजवलेला राग भैरव बहार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्ष

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शनेश्वर स्तोत्रम.

सुशीला सप्रे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्निल गोरे यांच्या स्वरातील गीत.

श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत निनावे यांचं गीत. संगीत होतं कानू घोष यांचं. याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, आषाढी एकादशी आता जवळ आली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी समस्त वारकरी संप्रदाय, लहान मोठं भक्तजन पंढरपूरच्या दिशेनं चालले आहेत। चारही बाजूनी अनेक दिंड्या एकत्र येऊन विठोबाचा जयघोष करत निघाली आहेत। उद्देश फक्त विठू माऊलीचं दर्शन घेणं आणि त्यांना डोळे भरून पाहणं हा असतो। श्रोते हो, सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून अभंग गात टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदानं पंढरीची वारी करण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या चालू आहे। या वारीमध्ये, या दिंड्यांमध्ये अनेक लोक अशी असतात जी आपली सुखदुःख दुखणी आजार विसरून सामील होतात। गरीब श्रीमंत जातपात असा कोणताही भेदभाव न करता, ऊन पावसाची तमा न बाळगता शिस्तबद्ध पद्धतीनं एकत्र येऊन विठू नामाचा जयघोष करत चालताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह चैतन्य आपल्याला दिसतं आणि त्यांच्यात सामील झाल्यावर नकळतपणे भक्तिभावाचा संचार आपल्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही। श्रोते हो, अशा या वारकऱ्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। या वारकऱ्यांसारखं कोणतीही मोठी अपेक्षा न करता, तक्रार न करता, शिस्तीत निरपेक्ष भावानं, प्रेमानं, भक्तीनं, एकजुटीनं जर आपण जीवनात वाटचाल केली तर आपलंही आयुष्य नक्कीच सुखमय, आनंदी आणि समाधानी होईल।

जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. विषय मित्र कीटक. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. विषय आहे किडनी स्टोन भाग 3. तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. विषय ई कचरा आणि धोके भाग 3. सहभाग भावना चौधरी. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती राहील आकाशवाणी नागपूर केंद्राची. आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55. यामध्ये सरीवर सरी या मालेत बहिणाबाई चौधरी यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. श्रोतेव आज सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित होईल. विषय बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. सहभाग डॉ लक्ष्मण साळोख. प्राध्यापक समाजशास्त्र विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आज भाग 61 लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 स्वरांजली. या महिन्याचं गीत आहे गुरुरूपी तत्वास स्मरूया. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सकाळी 9:45 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. दुपारी 12 वनिता मंडळ. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. यात सुरुवातीला सोपं नसतं इतकं आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयाचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत. त्यानंतर अथयोगानुशासनम भाग 3. सहभाग डॉ प्रवनुती पिसे. दुपारी 1:40 ठाणे आणि पालघर जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी. निर्मिती सांगली केंद्राची. लेखन दिग्दर्शन अभियान गायन वादन नृत्य अशा विविध रंगी कला जोपासणाऱ्या पन्हाळगडच्या निकमवाडीच्या युवा कलाकार आणि कीर्तवणीकार रुचिता खोत यांची मुलाखत भाग 1 आणि 2 आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. वर्षा के गीत कवी गीतकार रामस्वरूप शाहू. संध्याकाळी 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये मोठ्या जनावरांतील शस्त्रक्रिया याविषयी डॉ संजय शिंदे यांची मुलाखत आपणास ऐकता येईल. लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 9:15 निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती. आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. कलाकार डॉ आर माधुरी देवी कर्नाटक वीणावादन. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 सुभाष वनगे यांचं गिटारवादन राग भटियार. दुपारी अडीच वाजता हेमा मालिनी अरुण कुमार यांचं गायन राग बावली कल्याणी आणि केदारम. संध्याकाळी 5:02 विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं वीणावादन राग करहरिप्रिया आणि राग मालिका. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी

0: प्रत्येकी 33 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस इतकं करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथे 86%, कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी पावसाची नोंद नाही. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेलं राहील. हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान 33 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी मध्य आणि उत्तर अरबी समुद्र, सोमालिया आणि ओमानची किनारपट्टी आणि त्यालगतचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. सकाळचे 6:41 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. श्रोत्या, आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया मित्र कीटक याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पिकावर पडणाऱ्या किडींच्या वेगवेगळ्या अवस्थांवर उपजीविका करणारे त्यांचे नैसर्गिक शत्रू म्हणजेच आपले मित्र कीटक, परोपजीवी, परभक्षी कीटक आणि रोगजंतू यांची पैदास करून त्यांच्याद्वारे किडींचा बंदोबस्त करणे याला जैविक कीड नियंत्रण असं म्हणतात. हे मित्र कीटक वेगवेगळ्या किडी फस्त करतात. यामध्ये परोपजीवी, परभक्षी हे कीटक, तर रोगजंतूंमध्ये परोपजीवी बुरशी, जीवाणू, विषाणू आणि परोपजीवी सूत्रकृमी यांचा समावेश होतो. परोपजीवी कीटकांमध्ये ट्रायकोग्रामा मित्र कीटक, भाजीपाल्यावरील शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळींचा, घाटे अळीचा, भात, मका आणि ज्वारीवरील खोड कीड, कांडी कीड, कोबीवरील चौकोनी ठिपक्यांचा पतंग इत्यादी किडी खातो आणि त्यांच्यावरच जगतो. एकरी 20,000 प्रौढ ट्रायकोग्रामाचं उपद्रवी क्षेत्रात प्रसारण करावं. किडीच्या प्रादुर्भावानुसार 4 ते 5 वेळा प्रसारण करावं. चिलोनस हा मित्र कीटक बटाट्यावरची पाकोळी आणि इतर पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. ब्रेकॉन हा मित्र कीटक भेंडीवरचे शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, भात, मका आणि नारळावरच्या काळ्या डोक्यांची अळी, बटाट्यावरील पाकोळी आणि इतर पतंग वर्गीय किडींचा फडशा पाडतो. एकरी 20,000 प्रौढ ब्रेकॉन पिकास सोडावेत. एपेटेलिस हा मित्र कीटक आपली उपजीविका नारळावरची काळ्या डोक्याची अळी, शेंडे आणि फळ पोखरणारी अळी, कोबीवरचा पतंग, घाटे अळी इत्यादी किडींवर आपली उपजीविका करतो. 20,000 प्रौढ एपेटेलिस एकरी सोडावेत. इपिरिकॅनिया परोपजीवी कीटक उसावरील पाचरीला, किडींची पिल्ले आणि प्रौढ किडींवर आपली उपजीविका करून त्यांचा नायनाट करतो. एकरी 20,000 इपिरिकॅनिया उसाच्या उभ्या पिकास सोडावेत. एनकार्शिया या मित्र कीटकाच्या अनेक प्रजाती आहेत. पांढरी माशी, पंखाची पांढरी माशी, लोकरी मावा या भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे किडीच्या नियंत्रणासाठी योग्य अशा एनकार्शियांच्या प्रजाती सोडाव्यात, म्हणजे किडींचा नाश करतील. परभक्षी कीटकामध्ये क्रायसोपा हा कापूस, मका, सूर्यफूल, भाजीपाला आणि फळबागांवर आढळून येणाऱ्या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, बोंडअळींची अंडी, पिठ्या ढेकूण, खवले किडींची पिल्लं खातात. क्रिप्टोलिमस अगर ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड भुंगेरे हे फक्त वेगवेगळ्या पिकावरील पिठ्या ढेकूण आणि त्यांची अंडी पिल्ले खाऊन जगतो. एकरी 10,000 क्रिप्टोलिमस सोडावेत. लेडीबर्ड भुंगेरे मका, ज्वारी, गळीत धान्य, भाजीपाला, फळझाडांवरील मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकण्याची पिल्ल यांच्यावर उपजीविका करून नाश करतात. सिरफिड माशी ही निसर्गत उपलब्ध असते. ही मित्र माशी ज्वारी, मक्यातील मावा, सिरफिड माशी फार उपयुक्त आहे. परभक्षी कोळी म्हणजेच अम्लिसियस फळबाग, भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला, गुलाब, कार्नेशन या पॉलीहाऊस मधल्या फुल पिकावरच्या कोळ्याला खाऊन आपली उपजीविका करतो.
0: मित्र कीटक या विषयी माहिती आपण ऐकलीत वाचक स्वर स्वप्निता शिंदे आणि

कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणी मुंबई केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडीमध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एन्डोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतले. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री बहिणाबाई यांच्या पहला पाऊस मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पहिला पाऊस म्हणजे नुसता आनंद. धरणी अगदी तृप्त होते. ओढ्यांना नद्यांना झरे फुटायला लागतात आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्य लेते. अगदी बळीराजालाही आनंद होतो. धरित्रीला भेटीची ओढ लावणारा हा पाऊस अखेरीस जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आनंदित करून जातो. त्याचं बरसणं नुसतं वेड लावतं प्रत्येकाला. बघा ना, ह्या पहिल्या पावसाचा आनंद हा किती विलक्षण असतो नाही. हेच चित्रण आपल्या कवितेत रंगवलंय ते खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. बहिणाबाई मात्र स्वतः निरक्षर होत्या, पण निसर्गातल्या आणि संसारातल्या बारीक बारीक गोष्टी टिपण्याचं सामर्थ्य हे बहिणाबाईंकडे होतं. ते एका देवदत्त देणगीसारखं. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या याच कविता लिहिल्या, संकलित केल्या आणि संग्रहित देखील केल्या. ह्या कविता जेव्हा ते आचार्य अत्र्यांकडे घेऊन गेले तेव्हा स्वतः अत्रे देखील म्हणाले होते, हे तर बावन कशी सोनच आहे. ऐकूया बहिणाबाईंची अशीच एक कविता, आला पहला पाऊस. आला पहला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस, आता सरी वर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस, आता धूम धडाख्यानं, घर लागले गयाले, खारी गेली वाहीसन. आला पाऊस पाऊस, आला ललकरी ठोकत, पोर निघाले भिजत, दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस, गडगडाट करत, धड धड करे छाती, पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, भरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे, घरा मंदी बसा दडी. देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. श्रोते हो, बहिणाबाई आपल्या याच कवितेत म्हणतात, उन्हाळ्याच्या तडाख्याने तप्त झालेली भूमी चातकासारखी पावसाची वाट बघत असते आणि मग एकदा का तो वरुण राजा आला की सारी भूमी शांत होते आणि ती शांत झाली की या भूमीची लेकर म्हणजे सगळी मानवसृष्टी देखील मनातून शांत होते. कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांना जिवंत स्वरूप येतं, शेती फुलू लागते, डोलू लागते. अहो, पाऊस येतो तोच मुळी वीज आणि ढगांची ललकारी करत. तो आला रे आला की पहिल्या पावसात भिजायचा आनंद घरातली सगळी पोरं घ्यायला जातात. पण त्याचा गडगडाटच इतका प्रचंड होतो की त्या आवाजानं काळजात धस्स व्हायला होतं. पण हा पाऊस आला की शेतकऱ्याचं मात्र एकच मागणं असतं, आता तरी नीट पीक येऊ दे, ते बहरू दे. श्रोते हो, पहिला पाऊस पडला की भजी आणि वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते नाही. तीही मजा बहिणाबाईंनी ह्या कवितेमध्ये लिहिली आहे. आणि मग हा पाऊस म्हणजे नेमका काय आहे, तर बहिणाबाई ह्याचं इतकं सुंदर वर्णन शेवटच्या कडव्यात करतात. त्या म्हणतात, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस. देवा हा पाऊस म्हणजेच परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रूच आहेत जणू. दैवा तुझा रे हरास म्हणजेच देवाची ही जणू देणगीच आहे. जीवा तुझी रे मिरास आणि माणसासाठी हा पाऊस म्हणजे एक प्रकारचं जीवनदानच आहे. श्रोते हो, खरं तर हे पहिल्याच पावसाचं वर्णन आहे, पण तेही किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री बहिणाबाई यांच्या पहला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं

0: संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:05 झाली आहेत.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:06:25 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या.

0: मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
7: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

0: मंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एएआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 च्या सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं। माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण

0: संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अकोला जिल्ह्यात 7ही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचावकार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केपरॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केपरॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
3: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 11 जुलै. आजचा दिवस हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं. 11 जुलै 1889 कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म. श्रोतेहो, आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध मराठी गीतकार कवी शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणारी आणि मनाची ठाव घेणारी गीतं त्यांनी लिहिलीत. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: बहुजन सुखाय
1: बहुजन हिताय
0: बहुजन सुखाय
2: आकाशवाणी मुंबई आकाशवाणी मुंबई।
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।
5: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल। तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 351 आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून

0: वीस पंचवीस 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300 हून अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले.
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं.
1: ओके.
0: सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
1: उत्पादन
0: खर्च खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा
0: हा
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट शेती ऍप कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान तंत्रज्ञान माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार। ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून। या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून। ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आवार माझा शिवार। हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल।

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत नेहमीप्रमाणेच गप्पा मारायला आणि अर्थातच फिटनेस बद्दल बोलायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते हो नमस्कार.
2: चला फिटनेसच्या गप्पा सुरू करायच्या. म्हणजे अर्थातच तुझ्या वेगवेगळ्या केसेस आपण बघत असतो. ही पहिली केस आहे. यांचं नाव आहे मिसेस गोडबोले. 49 वर्षांच्या आहेत. जास्त वजनामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला म्हणून खरं तर त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यांची वजन वाढायची टेंडन्सी होती. म्हणजे आधीही त्यांचं वजन काही फार कमी नव्हतं. 90-95 दरम्यान होतं.
3: बरोबर.
2: आणि मेनू

0: मेनोपॉज नंतर हे जास्त वाढलेलं आहे. इथे फाईल मध्ये लिहिलंय की 2-3 वेळा वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न करून झालेत.
1: गोडबोले मॅडमची केस बघायची झाली तर पहिल्यापासूनच त्या हेल्दीच साईडला होत्या. म्हणजे त्या जेव्हा भेटायला आल्या होत्या, एनरोल करायला आल्या होत्या, तर तेव्हा त्यांच्याशी चर्चा करताना मला कळलं की इव्हन त्या जेव्हा कॉलेजमध्ये होत्या तेव्हा सुद्धा त्यांचं वजन उंचीच्या मनाने 10-12 किलो जास्तच होतं. नंतर मग लग्न झालं, प्रेग्नन्सी ते झाल्यानंतर मग ते बेसिकली वाढतच नंतर त्यांचं वजन गेलं. बाय द टाइम त्यांचा मेनोपॉज कम्प्लिटली सेटल डाऊन झाला होता तेव्हापर्यंत त्यांचं वजन 100 पुढे गेलं होतं. आणि त्यांना भीती वाटायला लागली होती की आपल्या वाढत्या वजनाचं आपण करायचं काय, आणि हे थांबलं नाही तर खूप पुढे बेसिकली प्रॉब्लेम्स होतील. आणि ऑफकोर्स हे मेनोपॉज मध्ये रॅपिडली जे त्यांचं वजन वाढलं तर त्यामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास हा चालूच झाला होता. आणि त्यांच्या गुडघ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की डिजनरेशनची सुरुवात झाली आहे, पण जर का तुम्ही वजन नाही कमी केलं तर ह्याचे सिरियस रिपरकशन्स तुम्हाला भोगावे लागतील. इन ऍडिशन टू दॅट त्यांनी आतापर्यंत 2-3 पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर ते क्रॅश डायट त्यांच्याने सस्टेन नाही झालं आणि मग ते सोडून दिल्यानंतर त्यांचं वजन अजून वाढलं. आणि अजून एकदा प्रयत्न केला होता तर तेव्हा त्यांचं वजन कमी झालं होतं, पण जे डायट दिलं होतं ते इतकं इनएडिक्वेट होतं
0: की त्यांना मेंटेन
1: नाही करता आलं. आणि त्यांना असा एक सस्टेनेबल मार्ग पाहिजे होता की ते घरचंच नॉर्मल आपण जे रोजच्या व्यवहारात खातो अन्न तेच खाऊ आणि वजन कमी करू. आणि ते आपल्या रेडिओचा प्रोग्राम ऐकत होत्या त्यामुळे ते आपल्याकडे हे करायला आल्या होत्या.
0: तू त्यांना काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता आपला रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031325000. 90111 32500. विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी तू गोडबोले काकूंची केस सांगतोयस आणि तू म्हणालास तसं की इनएडिक्वेट डाएट, म्हणजे 2-3 वेळा जो वजन कमी करायचा प्रयत्न झाला
1: तो फेल गेला आणि मग ते परत कमी झालं वजन, पण कमी झालेलं वजन परत वाढलं आणि ते सस्टेनेबल त्यांच्यासाठी काही ठरलं नाही. आता मी तेव्हा त्यांची लाईफस्टाईल जेव्हा मी स्टडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला 2-4 गोष्टी अशा आढळल्या की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यायामामध्ये कुठल्याही प्रकारची कन्सिस्टन्सी नव्हती. म्हणजे त्यांनी आयुष्यभरात मेजॉरिटी दिवस केलेला जो एकच व्यायाम आहे तो म्हणजे चालणं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्या हाऊसवाईफ होत्या, पण त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टींना कामाला माणसं असल्या कारणाने त्यांना कुठल्याही शारीरिक कष्टाचं काम कधीच पडलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत अशी की त्यांना गोड खायची, म्हणजे प्रत्येक जेवणानंतर गोड खायची एक सवय होती आणि त्यामुळे त्यांचा अनवॉन्टेड शुगर इनटेक हा बराच पोटामध्ये जास्त जात होता. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये अशी की लॉकडाऊन नंतर त्यांची झोपेची टायमिंग जरा गडबडली होती, म्हणजे 12:30-1 रोज कंपल्सरी होतच होते झोपायला आणि मग उठल्यानंतर मग सगळंच त्यांचं गडबडत होतं. तर असे सगळे इश्यूज होते. आता मी त्यांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांची झोपेची टायमिंग सॉर्ट करायला सांगितली. नंबर 2, जो एक्सरसाइज दिला होता त्यांना तो घरच्या घरीच करायचा होता, त्यामुळे त्यांना कुठेही जिमला वगैरे जायला लागलं नाही आणि तो एक्सरसाइज ते इझिली करत होत्या. डाएट त्यांना सर्वात जे आवडलं की डाएट हे नॉर्मल आपलं घरी बनणाऱ्या पदार्थांचं डाएट होतं आणि मग त्या सगळं फॉलो करत गेल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट जर का बघितला, 4 महिन्यात आज त्यांचं 14 किलोनी वजन बेसिकली कमी झालेलं आहे, त्यामुळे 107 किलोवरनं आज त्या 93 किलोला आहेत. ऑफकोर्स त्यांचं वजन अजून बरंच कमी करण्याची गरज आहे, पण ह्याच्यात त्यांना एक गोष्ट आवडलेली म्हणजे हे घरचं खाऊन आणि सस्टेनेबल पद्धतीने आणि व्यायाम करून वजन कमी झालंय आणि ह्याच्याबरोबर त्यांचा गुडघेदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी झालाय आतापर्यंत तरी.
0: या केस बरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031132500. 9031132500. 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

कुसुम चाफळे यांच्या स्वरात इंदिरा संत यांची रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत डॉ वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात जे के उपाध्ये यांची रचना, संगीत दत्ता डावजीकर यांचं आहे.

द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार गुंतवणूक दळणवळण सागरी क्षेत्र तंत्रज्ञान संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं.
जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी

यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथं काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोव्हा आमनेसामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोक. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्ज पेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.6

0: 7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
1: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
0: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
1: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
0: ते टप्पे कोणते?
1: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
0: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
1: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3र्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी

0: पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिले जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू

0: दर होता, मारता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधांमध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण

0: वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला
1: नक्कीच फरक पडत
0: असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज भाग 61.
1: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
2: एस एस फोर्ट स्टाइकिन कॅनडातल्या प्रिन्स रुपर्ट ड्राय डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या या जहाजाची नोंदणी लंडन मध्ये झालेली होती. ह्या जहाजाची मालकी ब्रिटिश सरकारची होती. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे असल्याने हे जहाज युद्धोपयोगी साहित्याच्या वाहतुकीसाठी दोस्त राष्ट्रांच्या वॉर शिपिंग ऍडमिनिस्ट्रेशन द्वारा आरक्षित करण्यात आलं होतं. 1944 चा फेब्रुवारी महिना.

0: जहाज व्हाया कराची मुंबईला जायला निघालं होतं. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे होते. भारतावर जपानच्या आक्रमणाचं सावट घोंगावत होतं. युद्ध इंफाळपर्यंत येऊन ठेपलं होतं. फोर्ट स्टायकिन जहाजातही विविध युद्धोपयोगी साहित्य भरण्याची लगबग चालली होती. अतिशय संहारक क्षमतेचा जवळपास 1400 टन वजन भरेल इतका दारूगोळा या जहाजावर चढवला जात होता.
1: दारूगोळ्या व्यतिरिक्त जहाजावर 10 लाख पाऊंड किमतीची 1944 ते 10 लाख पाऊंड बर का जवळपास 382 किलो वजनाची अस्सल सोन्याची 100 आणि 50 ग्रॅमची बिस्किट चढवली जात होती. हे सोनं बँक ऑफ इंग्लंड कडून भारताच्या रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी पाठवलं जात होतं. 12 किलो 700 ग्रॅम सोन्याच्या विटांची एक पेटी अशा एकूण 30 लाकडाच्या पेट्यांमध्ये सोनं ठेवलं होतं. जास्तीची काळजी म्हणून ह्या लाकडी पेट्या पोलादाच्या 30 मजबूत पेट्यांमध्ये पॅक करून त्या पेट्या वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आल्या होत्या.
0: सामान ठेवण्यासाठी जहाजात एकूण 5 मोठे कप्पे होते. जहाजात ठेवण्यात येणाऱ्या सामानाचं वजन विभागलं जाऊन जहाजाचा तोल सांभाळला जावा या हेतूनं ती विभागणी केली होती. सोन्याच्या पोलादी पेट्या 2 क्रमांकाच्या कप्प्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्याच कप्प्यात 200 टनाचा दारूगोळा ठेवण्यात आला होता. विध्वंस क्षमता जास्त असणारा 120 टनाचा दारूगोळा पहिल्या आणि आणखी 1000 टन दारूगोळा चौथ्या कप्प्यात ठेवण्यात आला होता. बाकीचे बॉम्ब्स, बंदुका, गोळ्या, लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग कप्पा क्रमांक 1 ते 5 मध्ये विखरून ठेवण्यात आले होते. 5व्या क्रमांकाच्या कप्प्यात शिल्लक असलेल्या जागेत इतर सामान लादण्यात आलं होतं.
1: SS फोर्ट स्टायकिन जहाजाचा 45 वर्षांचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ. जहाजावर लादल्या जाणाऱ्या सामानावर तो काळजीपूर्वक लक्ष ठेवून होता. जहाजाच्या स्टोवेज प्लॅनमध्ये म्हणजे कुठे काय सामान ठेवलंय ते दर्शवणाऱ्या नकाशामध्ये त्याची नोंद करत होता. जहाजात भरल्या जाणाऱ्या सामानाचं स्वरूप आणि प्रमाण पाहून त्याला थोडी चिंता वाटत होती. अर्थात स्फोटकं आणि दारूगोळा लादलेलं जहाज घेऊन दूर दूरच्या बंदरात जायची ही त्याची काही पहिली वेळ नव्हती. परंतु या खेपेस दारूगोळा अतिविध्वंसक स्फोटकं मोठ्या प्रमाणावर भरण्यात आली होती. शिवाय 400 किलोच्या आसपास भरेल एवढं शुद्ध सोनंही जहाजावर लादण्यात आलं होतं. ही मोठीच जोखीम होती.
0: यापूर्वीही नायस्मिथनं फोर्ट स्टायकिन बरोबर जगभरातल्या बंदरात वाऱ्या केल्या होत्या. या जहाजाची त्याला खडानखडा माहिती होती. अतिशय सर्वसाधारणच दिसणारं ते जहाज होतं मात्र अत्यंत विश्वासार्ह. ज्यावर अगदी बिनधास्त विसंबून राहावं असं त्याचं लाडकं जहाज होतं SS फोर्ट स्टायकिन. आजवरच्या प्रवासात जहाजानं कधीही धोका दिल्याचा त्याचा अनुभव नव्हता. निर्जीव मशीन असलं म्हणून काय झालं, त्याच्यावर जीव लावला की ते मशीनही आपल्यावर जीव लावतं हा अनुभव आपण आजही घेतोच. मग नेहमीच प्राणाशी गाठ असणाऱ्या समुद्रावर 12 महिने संचार करणाऱ्या त्या लोकांचा ज्या मशीनच्या आधारे ते समुद्रावर जातात त्या मशीनवर जीव असणं हे स्वाभाविकच म्हणायला हवं.
1: दारूगोळ्याची वाहतूक नायस्मिथसाठी नेहमीचीच होती. मात्र या वेळेला जहाजावर केवळ दारूगोळाच नव्हता तर मोठ्या प्रमाणावर सोनं होतं. अर्थात या जहाजावर सोनं जातंय हे फक्त काही मोजक्या लोकांनाच माहीत होतं. पण दिवस युद्धाचे असल्याने जर्मन यू बोटींचा आणि जपानी विनाशिकांचा आणि पाणबुड्यांचा महासागरात संचार होता. त्यापासून सावधगिरी बाळगत एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूगोळ्याने ठासून भरलेलं आणि सोनं असलेलं ते जहाज जवळपास 4000 नॉटिकल माइल्सच्या अंतरावर असलेल्या मुंबईपर्यंत घेऊन जायचं म्हणजे काळजी वाटणं साहजिकच होतं.
0: हो, कारण जहाजावर सोनं असल्याची बातमी शत्रूच्या गोटाला कळली तर शत्रू काहीही करून नायस्मिथच्या जहाजावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. युद्धाच्या दिवसात एखाद्या देशाचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं नष्ट करण्यानं युद्धाचं

0: आरडं फिरवता येणं शक्य होतं आणि शत्रू ती संधी कधीही सोडणार नाही. फोर्ट स्टायकिनचा कॅप्टन नायस्मिथ या काळजीमुळं जास्त घेरला गेला होता.
1: जहाजाचा चीफ इंजिनियर होता ॲलेक्स गो. जहाजाच्या राक्षसी इंजिनावर त्याची हुकूमत होती. प्रचंड मोठ्या आकाराची आणि असंख्य पायपांचं गुंतागुंतीचं जंजाळ असणारी इंजिन रूम म्हणजे ॲलेक्सचं साम्राज्य. इंजिन सतत खेळतं म्हणजे धावतं ठेवण्याची जबाबदारी ॲलेक्सची होती. केवळ इंजिनच नव्हे तर जहाजाला लागणारं इंधन, विजेसाठी लागणारा डायनॅमो, रेडिओ सिस्टीम इत्यादीची जबाबदारीही ॲलेक्स आणि त्याच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची होती. मात्र तोही ह्या खेपेला जरा चिंतेत होता. युद्ध साहित्याची सातत्याने वाहतूक करावी लागल्याने इंजिनाची आवश्यक ती देखभाल म्हणजे सर्व्हिसिंग करण्यासाठी त्याला वेळच मिळाला नव्हता. काही किरकोळ दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्याने बोटीच्या कप्तानाला आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना तसं सांगण्याचा प्रयत्न केला, पण बोटीवरचं सामान तातडीने ठिकाणावर पोहोचवणं गरजेचं असल्याने ॲलेक्सला सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. सल्ला कसला? आदेशच तो. बोटीची धुरा युद्ध खात्याकडे असल्याने त्या काळात त्यांचे सल्ले म्हणजे आदेशच असायचे. पर्यायच नसल्याने ॲलेक्सने लिव्हरपूल ते मुंबई व्हाया कराची ह्या ट्रीपमध्येच संधी मिळेल तेव्हा इंजिनचं सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती करण्याचं ठरवलं होतं. शक्य झाल्यास पोर्ट टॉफिक मध्ये, एडनला, कराचीत, नाहीतर मग मुंबईत पोहोचल्यावर.
0: जहाजाचा प्रवास इंग्लंड मधून सुरू होऊन मग फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यापासून नजीक असलेल्या बास्कच्या आखातातून खाली दक्षिणेला जाऊन युरोप आणि आफ्रिका खंडाला विभागणारा आणि अटलांटिक आणि भूमध्य समुद्र जोडणारा जिब्राल्टर स्ट्रेट, जिब्राल्टर रॉक पार करून पुढे सुएझच्या कालव्यातून निघून लाल समुद्रातल्या येमेन ओमानच्या आखातात आणि मग तिथून पुढे कराची आणि मुंबई बंदरात शेवट असा होणार होता.
2: आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो नमस्कार. गीतबहार कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन आहे, तेव्हा आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांनी रचलेली काही सुमधुर गाणी.

अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉ वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं. श्रोतेहो, सहज सुंदर आणि समर्पक शब्दरचना हे शांताराम नांदगावकर यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य. आशयघन आणि समर्पक शब्दरचनांमुळे आणि संगीतानुकूल शब्दयोजनेमुळे ते सर्व गीतकारांचे आवडते गीतकार होते. त्यांचं बालपण मुंबईत गेलं, पण ते मूळचे कोकणातील नांदगाव गावचे. त्यांनी लिहिलेली भावगीतं, प्रेमगीतं, बालगीतं आणि भक्तिगीतं खूप प्रसिद्ध झालीत. ऐकूया त्यांचंच हे प्रसिद्ध गीत.

अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात गम्मत जम्मत या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत अरुण पौडवाल यांचं होतं. श्रोतेहो, अष्टविनायक, कुंकू, रणांगण, अक्का, आई पाहिजे, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, गम्मत जम्मत, तू सुख करता, अशी ही बनवा बनवी, पैसेचा विडा इत्यादी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटातील गाणी त्यांनी लिहिली. श्रोत्यांच्या ओठांवर खेळतील अशा सहज सुंदर काव्यरचना हे त्यांचं वैशिष्ट्य होतच. त्यांनी लिहिलेलं ससा तो ससा हे बालगीत आजही आपल्याला वेड लावतं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वाजवा रे वाजवा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं आणि शब्दरचना शांताराम नांदगावकर यांची होती. श्रोते हो, रजनीगंधा, बंदिनी, बकुळीच्या तळी, सजल नयन या त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना अतिशय लोकप्रियता मिळाली. त्यांचा 1974 साली राष्ट्रीय कवी म्हणून गौरव करण्यात आला. तसेच सूर सिंगार याचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. आज शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन.

0: धूमधडाका या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरांजली. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ति प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रोते हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रोते हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह,

वात्सल्य आणि करुणामय स्पर्शानी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

श्रोती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

अनुराधा पोडवाल आणि अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 9:15 वाजले आहेत, माफ करा, सकाळचे 9:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सुरुवातीला प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात डॉ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद.

या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं डॉ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मृणाल भिडे यांच्या स्वरात ना वी कुलकर्णी यांचं नाट्यपद.

मृणाल भिडे यांच्या स्वरात नावी कुलकर्णी यांचं नाट्यपद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यावेळी सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोनू निगम, सायली पंकज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश कांगणे यांचं गीत. संगीत पंकज पडघन यांचं आहे आणि चित्रपट दुनियादारी.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं हुप्पा हुय्या या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना बाबा चौहान यांची आणि संगीत अजित परब यांनी दिलं होतं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

सत्यशोधक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आरती कालेकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील हे गीत होतं किशोर बाली यांचं आणि याला संगीत दिलं होतं अमित राज यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत शरयू दाते केतकी माटेगावकर यांच्या स्वरात वैभव जोशी यांची गीतरचना. संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं आहे.

आनंदी गोपाळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूया यंदा सावधान या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरुण धामणकर यांचं गीत. संगीत संदीप आणि योगेश यांचं आहे.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना दादा कोंडके यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. श्रोतेहो, या गीतासोबतच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वनगे यांचं गिटारवादन प्रसारित करीत आहोत. राग भटियार. मध्यलय गत रूपक तालात निबद्ध आहे. द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया सुभाष वनगे यांचं गिटारवादन राग भटियार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वनगे यांचं गिटारवादन आपण ऐकलं. राग होता भटियार, त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे, आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 11 वाजत आहेत. थोड्याच वेळात हिंदी समाचार ऐकूया.

भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर तिष्ठणारा हा देवांचाही देव, हा विठुराया आपल्या लाडक्या भक्तांची चाकरी करताना आपल्याला दिसतो. पंढरीचा हा राजा अतिशय गूढ आणि अगम्य आहे, म्हणून तर त्याला कानडा असं संबोधतात, पण तरीही तो तितकाच प्रेमळ आहे.

आषाढी एकादशीला गावागावातून प्रवास करीत वारी पंढरपुरात दाखल होते. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि मुखातून विठ्ठलनाम अशा वातावरणाने संपूर्ण पंढरी दुमदुमून जाते.

विठ्ठलाचं हे लोभस्वरूप एकदा डोळ्यात साठवलं ना की दुसरं काहीच सुचत नाही. प्रत्येक क्षणी त्याचंच ध्यान आणि ओठात विठ्ठल नामजप.

आनंदाचा भक्तीचा हा सोहळा कधी संपूच नाही असं वाटतंय, पण आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. जाता जाता त्या विठुरायाच्या नावाने संपूर्ण आसमंत भरून टाकूया.

श्रोतेहो, भक्तीचा हा प्रवास ही स्वरसंगीत रुपी वारी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर प्रवासात. नमस्कार. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. सकाळचे 11:40 आणि 42 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा बिवलकर आणि यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अपूर्व्या गाडगिळ जोशी यांनी गायलेलं विजया जोशी यांचं गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. दुपारचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्यासोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्या शिल्लक असेल तर ती थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
2: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल. पुन्हा या समाजाला आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव धर्मभेद जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
2: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. ती मला आवड आहे शिक्षणाची. ज्ञानाचा मला उपयोग होतो. माझा हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
2: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
2: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90%, 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्यात जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
2: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितली की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला, तो अर्ज घेते.

0: करून मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ओके ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या,
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही,
1: बरोबर.
0: आणि दोन दोन लाईफ जगलेत आम्ही, त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला, सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातनं माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील एक दोघी चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत, समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही, बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्या,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही, आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथं जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा, आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला, सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळीजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन, खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.
0: खूप म्हणजे एक

0: वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग तर आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथे ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवन रक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप,
1: हा,
0: त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची. म्हणजे ठीक आहे, ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून कदाचित, आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं झरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत. म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या आमच्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतोय आणि नक्कीच एक मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष

0: म्हणून या पुणे विभागाची त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सहउपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवानी जी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संकपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायचे, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटते की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष

0: संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी, आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात, मला त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं ही आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थानबदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स

मिनरल्स यांचे प्रमाण वय लिंग अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल अॅड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून समाचार.

गीतभार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ना धो महानोर यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि चित्रपट आहे एक होता विदूषक.

या चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर यांनी गायलेली लगी रचना गुरु ठाकूर यांची आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे. आणि ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर आणि संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी

गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त

प्रतिमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ धोरणकर्ते संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते रेल्वे हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण ब्राझील दक्षिण आफ्रिका चीन संयुक्त अरब अमिरात इजिप्त इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शाह यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार उत्तर प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब अरुणाचल प्रदेश गांगेय पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश उत्तराखंड लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कराईकल पश्चिम मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं तिसरं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे चौघांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह दोघांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाच्या नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2000

0: 26 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. दुपारच्या 1:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली विघ्ने यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. दुपारचा 1:55 झाली आहे. पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, पहिला पाऊस म्हणजे नुसता आनंद. धरणी अगदी तृप्त होते, ओढ्यांना नद्यांना झरे फुटायला लागतात आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्य लेते. अगदी बळीराजालाही आनंद होतो. धरित्रीला भेटीची ओढ लावणारा हा पाऊस अखेरीस जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आनंदित करून जातो. त्याचं बरसणं नुसतं वेड लावतं प्रत्येकाला. बघा ना, ह्या पहिल्या पावसाचा आनंद हा किती विलक्षण असतो नाही. हेच चित्रण आपल्या कवितेत रंगवलंय ते खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. बहिणाबाई मात्र स्वतः निरक्षर होत्या, पण निसर्गातल्या आणि संसारातल्या बारीक बारीक गोष्टी टिपण्याचं सामर्थ्य हे बहिणाबाईंकडे होतं. ते एका देवदत्त देणगीसारखं. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या याच कविता लिहिल्या, संकलित केल्या आणि संग्रहित देखील केल्या. ह्या कविता जेव्हा ते आचार्य अत्र्यांकडे घेऊन गेले तेव्हा स्वतः अत्रे देखील म्हणाले होते, हे तर बावन कशी सोनच आहे. ऐकूया बहिणाबाईंची अशीच एक कविता, आला पहिला पाऊस. आला पहिला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस, आता सरी वर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस, आता धूम धडाख्यानं, घर लागले गयाले, खारी गेली वाहीसन. आला पाऊस पाऊस, आला ललकरी ठोकत, पोर निघाले भिजत, दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस, गडगडाट करत, धड धड करे छाती, पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, भरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे, घरा मंदी बसा दडी. देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. श्रोते हो, बहिणाबाई आपल्या याच कवितेत म्हणतात, उन्हाळ्याच्या तडाख्याने तप्त झालेली भूमी चातकासारखी पावसाची वाट बघत असते आणि मग एकदा का तो वरुण राजा आला की सारी भूमी शांत होते आणि ती शांत झाली की या भूमीची लेकर म्हणजे सगळी मानवसृष्टी देखील मनातून शांत होते. कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांना जिवंत स्वरूप येतं, शेती फुलू लागते, डोलू लागते. अहो, पाऊस येतो तोच मुळी वीज आणि ढगांची ललकारी करत. तो आला रे आला की पहिल्या पावसात भिजायचा आनंद घरातली सगळी पोरं घ्यायला जातात, पण त्याचा गडगडाटच इतका प्रचंड होतो की त्या आवाजानं काळजात धस्स व्हायला होतं. पण हा पाऊस आला की शेतकऱ्याचं मात्र एकच मागणं असतं, आता तरी नीट पीक येऊ दे, ते बहरू दे. श्रोते हो, पहिला पाऊस पडला की भजी आणि वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते नाही, तीही मजा बहिणाबाईंनी ह्या कवितेमध्ये लिहिली आहे. आणि मग हा पाऊस म्हणजे नेमका काय आहे, तर बहिणाबाई ह्याचं इतकं सुंदर वर्णन शेवटच्या

0: देव्यात करतात त्या म्हणतात, देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले अस। देवा हा पाऊस म्हणजेच परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रूच आहेत जणू। दैवा तुझा रे हरास म्हणजेच देवाची ही जणू देणगीच आहे। जीवा तुझी रे मिरास आणि माणसासाठी हा पाऊस म्हणजे एक प्रकारचं जीवनदानच आहे। श्रोते हो, खरं तर हे पहिल्याच पावसाचं वर्णन आहे, पण तेही किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय।
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री बहिणाबाई यांच्या पहला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: एसी अक्षर रसिके या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं। दुपारचे 2 वाजतात, आता ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। गोड्या पाण्याच्या साठ्यामध्ये नद्या सरोवर लहान मोठे तलाव तळे डबकी हे नैसर्गिक साठे तसेच माणसाने मुद्दाम तयार केलेले जलाशय या सर्वांचा समावेश होतो। याशिवाय सध्या बरेच शेतकरी जमिनीवर लहान लहान तळी करून मत्स्यशेती आणि कोळंबीची शेती करत आहेत। मत्स्यशेती करायची असल्यास योजनापूर्वक वाढ करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणे आणि अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात मासे सोडून त्यांना योग्य असे पूरक अन्न देणे जरुरी आहे, कारण शास्त्रीय पद्धतीने मत्स्यशेती केली तरच अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं आणि फायदेशीर ठरतं, कारण कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे मिळवणे हा मत्स्यशेतीचा मुख्य हेतू असला पाहिजे। यासाठी मिश्र मत्स्यशेती केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो। सध्या मिश्र मत्स्यशेतीचे तंत्र विकसित झाले असून यात एकाच वेळी 6 जातीच्या मासळ्या वाढवता येतात। यात कटला रुगल या देशी मासळ्यांची वाढ, सायप्रिनस सिल्व्हर कार्प ग्रास कार्प या विदेशी जाती बरोबरच चांगल्या प्रकारे होते, कारण या जातीची राहण्याची सवय खाद्य आणि प्रजनन पद्धत वेगळी आहे। यापैकी कटला हा तलावाच्या पृष्ठभागाजवळ चरणारा प्राणी आहे, तर सिल्वर कार्प हा वनस्पती पृष्ठभागावर प्लवंगावर उपजीविका करतो। रोहू आणि ग्रास कार्प पाण्याच्या मधल्या भागात राहतात, तर मृगल आणि सायप्रिनस तळाशी राहतात, त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग होतो। मत्स्यशेती करण्यासाठी चिकणमाती आणि गाळ यांचं प्रमाण 50% जास्त असलेली जमीन निवडावी। जमिनीतून फारसं पाणी झिरपून जाऊ नये यासाठी खोदकाम करण्याअगोदर निवडलेल्या जमिनीत 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असे प्रायोगिक खड्डे करून पाणी झिरपण्याच्या प्रमाणाची नोंद घ्यावी। जमिनीचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 9 असावा, कारण अशा जमिनीची उत्पादकता समाधानकारक असते। जमिनीची निवड केल्यानंतर 0.1 हेक्टर ते 0.4 हेक्टर क्षेत्राचे 1.5 ते 2 मीटर खोलीचे खोदकाम करावे। पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो 2:1 किंवा 3:1 असावे। अशा तळ्याचा खोदकाम खर्च प्रति हेक्टरला 2,50,000 रुपये अपेक्षित आहे, पण हा खर्च खोदकाम करण्याच्या पद्धतीवर कमी जास्त होऊ शकतो। तळ्याचं खोदकाम झाल्यानंतर 1.5 ते 2 मीटर पाणी भरून मत्स्य बीज सोडण्याची पूर्वतयारी करावी। अधिक उत्पन्न येण्यासाठी तळ्यामध्ये प्रति हेक्टरी 2,000 किलो ताजे शेण, 280 किलो युरिया, 280 किलो सुपरफॉस्फेट वर्षभर विभागून देणे आवश्यक आहे। तसेच आम्लता निर्देशांक स्थिर राहण्यासाठी परिस्थितीनुसार चुना टाकणे आवश्यक आहे। मत्स्यबीज सोडण्यासाठी तळ्याची पूर्वतयारी झाल्यानंतर निरनिराळ्या जातीच्या पिलांची प्रमाणबद्ध साठवण करावी। आपल्याकडे सर्वसाधारण कटला रोहू मृगल सायप्रिनस या जातीचे बीज सहज उपलब्ध होऊ शकते। सर्व मासळ्यांची मिळून 5,000 ते 7,000 बोटुकली प्रति हेक्टर प्रतिवर्ष सोडावी। मासळी पिले सोडल्यानंतर त्यांची समाधानकारक वाढ होण्यासाठी गहू, तांदूळ यांचे कुकुस आणि शेंगदाण्याची ढेप यांचं एकास एक मिश्रण करून वजनाच्या 2-3% दररोज पूरक खाद्य खातील. ठेवलेलं पूरक खाद्य शिल्लक राहत असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं.

0: पाण्याचा रंग अति हिरवा होऊन पाण्यावर तवंग येत असेल तर पूरक खाद्य काही दिवस देऊ नये. मासळीचं संवर्धन करत असताना मासळ्यांचा थवा एकत्र येऊन पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तोंड काढून हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पाण्यात प्राणवायूचं प्रमाण कमी झालं असं समजावं आणि ताबडतोब ताजं पाणी सोडावं किंवा पाण्यात जाऊन पाणी ढवळावं म्हणजे प्राणवायूचं प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिने संवर्धन केल्यास माशांची प्रतिमासा 800 ते 1000 ग्रॅम पर्यंत वाढ होते आणि प्रति हेक्टरी 5000 किलो उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणीचे पुनःप्रसारण आपण ऐकलं. विषय होता मित्र कीटक आणि वाचक स्वरता स्वप्निता शिंदे. दुपारचे 2:05 झाले आहेत. आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडीमध्ये पेशंट्स विचारतात की डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिली तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढायचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एन्डोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात आलं. दुपारचे 2:10 झाले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतले. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी, अरुण कुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग होते बावली, कल्याणी आणि केदारम. त्यांना व्हायोलिन साथ केली होती सरद मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती दक्षिण मूर्ती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता माहिनी यानंतर

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले.
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 69,82,623 हेक्टर क्षेत्रावर

0: वर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रा दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 3:10

होत आहेत. अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान आमच्या डीटीएच वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता.

आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. मुंबई वेधशाळेकडून आलेल्या पुढील 24 तासांच्या हवामान अंदाजानुसार मुंबई आणि आसपासच्या उपनगरात आकाश मुख्यतः ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी, दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी आणि तसंच उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. हा होता पुढील 24 तासांसाठीचा हवामानाचा अंदाज.

आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात DTH वाहिनीचे कार्यक्रम. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

या श्लोकाचा अर्थ असा आहे की कुठल्याही वेदमंत्राचा उच्चार करण्यापूर्वी किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी प्रणवाचे म्हणजेच ओमचे स्मरण करावे. प्रणवाने जे परिपूर्ण आहे तेच खरे कर्म आहे. आजच्या भागात आज आपण अंतरंग साधनेचं महत्व जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अंतरंग साधना करत असताना नाद, संगीत, मंत्र, जप, भक्ती याचा या साधनेत खूप महत्वाचा वाटा आहे. माणसाच्या जीवनात सुद्धा या गोष्टींचं महत्वाचं असं स्थान आहे. नादाचं महत्व सांगताना हटप्रदीपिकेत म्हटलंय, इंद्रियाणां मनोनाथो मनोनाथस्य मारुतः मारुतस्य लयोनाथो सलयो नादमाश्रितः. नित्य साधनेत या नादाचा अनुभव आपण ओंकाराच्या उच्चारणातून घेत असतो. ओम या मंत्राची उपयुक्तता आणि शक्ती त्याच्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या कंपनामध्ये आहे. ओंकाराच्या उच्चारणामुळे मेंदूतील संबंधित केंद्रांना तसेच हायफोथॅलामसला कंपनांची जाणीव होते. परिणाम सर्व मूळ स्त्राव योग्य प्रमाणात होऊन शरीर मनावर सुयोग्य संस्कार होतात. विशेषतः ओंकारातील मकाराच्या उच्चारणामुळे अल्फा आणि थीटा तरंगांचे प्राबल्य वाढतं. अल्फा तरंग शांत स्थिती दर्शवतात तर थीटा तरंग प्रगत शांत स्थिती दर्शवतात. तीच गोष्ट संगीताच्या माध्यमातून साध्य करता येते. संत लयीत गायलेली भक्तिप्रधान भजनं शांत

शांततेचा अनुभव आपल्याला देतात. मेंदूतील भावभावना, ज्ञान, चिंतन ही केंद्र त्यामुळे कार्यक्षम बनतात. याखेरीज आसनांद्वारे हलकं झालेलं शरीर, लवचिक झालेलं शरीर, षटक्रियांद्वारे शुद्ध झालेल्या नाड्या, संस्था, ग्रंथी, प्राणायामामुळे सिद्ध झालेलं मन आपल्याला अंतरंग साधनेकडे सहज वळविता येतं. आता अंतरंग साधनेच्या प्राथमिक टप्प्याचा आपण विचार करूया. 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मनाची धाव हे बाहेरच्या दिशेला असते. डोळे मिटून ध्यान करावयास बसलं की श्रवणेंद्रियांमार्फत निरनिराळे आवाज आपण नेहमी ऐकत असतो आणि मग आपलं मन बाहेर भटकत राहतं. तेव्हा मनाचा बाहेरच्या विषयांशी होणारा संबंध तोडणं आणि अंतःकरणातील चित्ताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं याला प्रत्याहार असं म्हणतात. प्रत्याहार ही ध्यानाची अगदी प्रारंभिक अशी मानसिक अवस्था आहे. प्रत्याहार सहज जमण्यासाठी प्रथम देहाची जाणीव ठेवावी, त्यानंतर श्वासाची जाणीव ठेवावी. नैसर्गिक श्वास प्रश्वासाची जशी जशी आपण जाणीव ठेवू लागतो तसं तसं बाहेरचे विषय आपोआप निघून जातात. अशा वेळी इष्ट विषय निवडून मनाला त्या विषयाच्या ठिकाणी गुंतवून ठेवणं म्हणजे धारणा. या अवस्थेत आपण जातो म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या पतंजली मुनींच्या अष्टांग योगातील 6वी पायरी म्हणजे धारणा होय. इथे पतंजलींनी धारणेची व्याख्या करताना म्हटलंय, देशबंध चित्तस्य धारणा, म्हणजे धारणेसाठी एका विषयावर केंद्रीकरण करणं हे महत्वाचं आहे. धारणेसाठी विषय निवडताना मनाची चंचलता वाढेल असा विषय नसावा. धारणेमध्ये बिंदू, ओम, मंत्र, चिन्ह किंवा निसर्गरम्य असं दृश्य यापैकी एखादा मनाला आनंद देणारा विषय निवडावा. समजा धारणेमध्ये फूल हा विषय आपण घेतला, त्यानंतर हा विषय घेतल्यावर त्यासंबंधी मनामध्ये अनेक विचार येऊ लागतात. इतके येतात की पूर्वी कधीही आले नसतील एवढे विचार आपल्या मनात येतात. मग निरनिराळ्या प्रकारची, आकाराची, रंगाची, गंधांची फुलं, त्यांची नावं, जाई, जुई, मोगरा, हिरवा चाफा, गुलाब, कर्दळ, जास्वंदी, कमळ अशी अनेक फुलांचे प्रकार आपल्याला आठवतात. धारणा चालूच आहे, विषय आहे फुल. जाणीवपूर्वक केंद्रीकरण या विषयावर केलं की हळूहळू आपले बाकीचे विषय निघून जातात. असं करता करता चाफा हे फूल आपण निवडतो. मग ह्या चाफ्याविषयी अनेक विचार येतात, हिरवा चाफा, पिवळा चाफा, सोनचाफा. त्यानंतर एकाच फुलावर चाफ्याच्या आपण लक्ष केंद्रित करतो आणि तो विचार मनात टिकून राहतो. मग कुठला चाफा निवडला? तर सोनचाफा. मग ह्या सोनचाफ्याचा रंग कुठला आहे, त्याच्या पाकळ्यांचे आकार, त्याचा सुगंध, असा एकच विचार मनात दीर्घकाळ टिकून राहतो. आणि मग हा दीर्घकाळ विषय टिकून राहिला की त्यापासून, त्याच्या येणाऱ्या सुगंधापासून आपल्याला आनंद मिळू लागतो. आणि असा आनंद आपल्याला मिळू लागला की सहज असं ध्यान लागतं. यालाच पतंजलींनी प्रत्ययाची एकतानता असं म्हटलंय, तत्र प्रत्ययिकतानता ध्यानम. आणि मग ह्या ध्यानाचा अनुभव काही काळ टिकून राहतो. उत्तम ध्यान जमल्याची 2 लक्षणं, एक तर त्या अवस्थेतून पटकन बाहेर यावं असं वाटत नाही आणि मिळणारा निखळ आनंद असाच राहावा असं वाटतं, म्हणजे आनंदमय कोशात आपण जातो. अशा या चिंतन मननातून संयमी जीवनाकडे आपली वाटचाल होऊ लागते. आणि ह्या वाटचालीत आपण जर सात्विक आहाराची जोड दिली तर अधिक उत्तम. आपण म्हणतो ना, यथा अन्नम तथा मनाहा. सात्विक आहार घेतल्याने विचारात सात्विकता येते आणि ती आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच सात्विक आहार हा अंतरंगाच्या स्वास्थ्यपूर्णतेचा महत्वपूर्ण असा भाग आहे आणि त्याचं पालन करणं आवश्यक आहे. थोडक्यात काय, सातत्याने केलेली योग साधना तुमच्या जीवनात शिल्पकाराची भूमिका बजावत असते. एखादा शिल्पकार काय करतो शिल्प घडवताना? तर तो त्या ओबडधोबड दगडातील

आपण जगू लागतो. असं जीवन जगणारी व्यक्ती मग कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे यश संपादन करू शकते. उत्तम जीवनाचा योग साधता येतो आपल्याला. योग एक जीवनशैली बनते आणि योग जीवनी हे नाव सार्थक ठरतं. इथे आपण थांबणार आहोत एक सुंदर प्रार्थनेनी.

0: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चिरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक.

0: ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात डीटीएच वाहिनीचे कार्यक्रम भावधारा अंतर्गत. ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या हे आज आपल्या देशासमोरील एक मोठं आव्हान आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्य यंत्रणेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर होत असतो. याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जागतिक लोकसंख्या दिन आपण साजरा करतो तर या दिवसाचं महत्व आणि याची पार्श्वभूमी काय आणि या दिवसाची या वर्षीची थीम याविषयी काय सांगता येईल?
2: जागतिक लोकसंख्या दिन ही आयडिया म्हणजे ही संकल्पना सर्वात पुढे आली ती युनायटेड नेशन्सच्या पॉप्युलेशन फंड या संस्थेकडून 1989 पासून. म्हणजे त्यातला एक ठळक दिवस म्हणजे जो 5 बिलियन डे म्हणतो, जेव्हा जगाची लोकसंख्या ही पहिल्यांदा 5 बिलियन झाली म्हणजे ती 11 जुलै 1987 रोजी, तेव्हापासून ही आयडिया पुढे आली. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाची जाणीव तेव्हापासून म्हणजे एक भासू लागली की आपल्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्याला स्थिरीकरणासाठी कुठले एक सर्वांनी एकत्र येऊन सर्व समावेशक एक कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता वाटल्यामुळे तेव्हापासून हा दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. आणि त्याचं मूळ महत्व हे आहे की लोकांमध्ये एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करणे की कुटुंब कल्याणासाठी आपल्याला कुठले साधनं उपलब्ध आहेत, म्हणजे जेणेकरून आपण एक स्थिर लोकसंख्या कडे वाटचाल करू शकतो.
1: बरोबर. आणि या वर्षीची काय थीम या संदर्भात काय सांगता येईल?
2: 11 जुलै 2026 साठी संयुक्त राष्ट्र संघाने फोकस केलं आहे ते यंग पॉप्युलेशन साठी. आणि ती थीम अशी आहे की एम्पॉवरिंग द यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट.
1: अच्छा. सर, सगळ्यात आधी वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य याचा परस्पर एकमेकांशी काय संबंध सांगता येईल?
2: याचा तसा थेट संबंध आहे, कारण की जर एखाद्या देशाची किंवा एखाद्या विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये जर त्याची लोकसंख्याचं प्रमाण हे किती प्रमाणात वाढत आहे, त्याचा दर कसा आहे, त्यानुसार तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा एकूणच परिणाम होतो. आणि त्याचा थेट परिणाम तेथील नागरिकांच्या सामाजिक आरोग्यविषयक शिक्षणविषयक इत्यादी बाबींवर थेट परिणाम होतो. विशेषतः आरोग्यावर जर म्हणायचं म्हटलं तर आपण ते लोकसंख्येची घनताही जास्त असते तेव्हा

0: होते ते कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे जे साथीचे आजार आहेत त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं, कारण की एक बेसिक रिप्रोडक्शन रेट तो तेथील जास्त प्रमाणात वाढतो. तेथील संपर्क लोकांचा एक अति जवळ असल्यामुळे, क्राऊडिंग असल्यामुळे, गर्दी असल्यामुळे तेथील लोकांचा संपर्क वाढतो आणि जे आजारांचं ट्रान्समिशनचा जो रेट आहे, त्याचे एअरबॉर्न असतील, पसरण्याची जी क्षमता आहे ती तेथे अधिक प्रमाणात आढळून येते. आणि त्याचा विपरीत परिणाम मग तेथील जे मनुष्यबळ असेल आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी, किंवा ज्या संस्था असतील आरोग्य सेवा देण्यासाठी, किंवा तेथे उपलब्ध यंत्रसामग्री असेल, मेडिसिन असतील, किंवा काही विशिष्ट आजारांमध्ये आपल्या लसीकरण असेल, या थेट माता किंवा बालकांचे आजार असतील, अशा विशिष्ट वयोगटाचे किंवा वृद्ध लोकांचे आजार असतील, किंवा जेथे आपली आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, अशा प्रत्येक घटकावर जिथे आपल्याला गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरवायची आहे त्याच्यावर थेट परिणाम लोकसंख्या वाढीचा होतो. कारण लोकसंख्या वाढ ही कुठल्याही देशाच्या म्हणजे त्याची प्रगती आणि विकास याच्याशी थेट निगडीत आहे आणि तो एक केंद्रबिंदू आहे लोकसंख्या वाढ.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगानं आज आपण बोलतोय, तर या भारतातील लोकसंख्या वाढीची सध्याची स्थिती काय सांगता येईल?
0: एक साधारण आपण मागील एक शतकाचा जर विचार केला तर एक 2000 मध्ये भारताची लोकसंख्या साधारणतः 33 ते 34 कोटी होती. ती जी आज 5 पटीने वाढून एकंदरीत कुण 140 कोटी पर्यंत गेलेली आहे. आणि याचं हे जगाचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा ज्या पटीने वाढीने आहे ते 3 पटीने आहे. आणि हे प्रमाण जास्त डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहे, म्हणजे जसं साऊथ ईस्ट एशिया म्हणू किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये. म्हणजे जगाची 40 ते 60% लोकसंख्या ही ह्या भागात आहे आणि त्याचा वाढीचा दरही जास्त आहे.
1: जास्त आहे. बरोबर. आता वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेवर किंवा रुग्णालयांवर कोणते प्रमुख ताण निर्माण होतात याविषयी काय सांगाल?
0: एकंदरीतच आपण आपल्या नागरिकांसाठी जी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन असेल, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असेल, किंवा काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, हे ज्या कटिबद्ध आहेत की हेल्थ फॉर ऑल, सर्वांना आपल्याला गुणवत्तापूर्ण सेवा द्यायची आहे आणि ती परवडेल या किमतीत आणि सगळ्यांना ती अक्सेसिबल असेल, अफोर्डेबल असेल, आणि याच्यावर थेट परिणाम असा होतो म्हणजे उपलब्ध मनुष्यबळ असेल त्याचं प्रमाणावर त्याचा ताण येत. दुसरा तेथील इन्फ्रास्ट्रक्चर असतील ज्या संस्था आहेत त्यांच्यावर ताण येत, किंवा तिथलं फायनान्स असेल, बजेट असेल त्याच्यावर एक ताण येत, म्हणजे असा त्याचा विपरीत परिणाम होऊन कुठेतरी आपण आपल्यावर अतिरिक्त भार येतो, ताण येतो आणि ती आरोग्य सेवा पुरवण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात.
1: आणि प्रत्येक साखळीवर खरं तर याचा ताण येतो तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे. आता संसर्गजन्य रोगांच्या म्हणजे साथीच्या आजाराच्या प्रसारात लोकसंख्या कितपत कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं?
0: मुळातच साथीच्या आजारांना आपण डिसीजेस ऑफ पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो, म्हणजे लोकसंख्येच्या घनतेच्या जे आजार आहेत ते असं त्याला संबोधलं जातं. यात विशिष्ट कारण असं आहे की जे आता आपण कोविडमध्ये किंवा इन्फ्लुएन्झामध्ये किंवा रेस्पिरेटरी जे डिसीजेस असतील किंवा स्किन डिसीजेस असतील ज्याचा डायरेक्ट संपर्क किंवा फोमाईट किंवा एअरबॉर्न जे कण असतील, हवेतील कण असतील, याच्याने जे आजार पसरतात त्याचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीमुळे होतो, कारण तेथील लोकसंख्या घनताही जास्त असते, म्हणजे याचा थेट परिणाम आपला त्याच्यावर आढळून येतो, म्हणजे तिथे ओव्हर क्राऊडिंग जास्त होते, लोकांचं प्रमाण गर्दी जास्त असते.
1: एकूणच म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे आरोग्य सेवा व्यवस्थेवर याचा परिणाम गंभीर स्वरूपात होतो. आता लोकसंख्या वाढीचा माता आणि बाल आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
0: लोकसंख्या वाढीमुळे माता आणि बालक यांच्या ज्या आरोग्यावर आहे हा थेट परिणाम असा होतो की त्यांना अतिरिक्त ताण आल्यामुळे, म्हणजे त्याच्यावर आपण तिघ जे आहेत मॅन मनी मटेरियल ह्या तिघ संसाधनांवर किंवा ज्या सेवा पुरवण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत त्यांच्यावर थेट परिणाम झाल्यामुळे एक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आपल्या पुरवण्यास अडथळे निर्माण होतात, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यास आपल्याला अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला थेट त्यांच्या आउटपुट ओरिएंटेड जे आहे, म्हणजे त्याचं माता मृत्यू दर असेल किंवा बाल मृत्यू दर असेल किंवा क्वालिटी ऑफ लाईफ असेल त्यांची, जे वेलबिंग असेल त्यांच्या कल्याणासाठी, जे आपल्याला एक मूळ कर्तव्य करून त्यांना आपल्याला आरोग्य सेवा देणे, त्याच्यावर थेट परिणाम
1: होत असतो. आता वाढत्या लोकसंख्येमुळे पोषण आणि अन्न सुरक्षेसमोर कोणती आव्हानं निर्माण झाली आहेत असं आपल्याला वाटतं?
0: कुठल्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याचं आरोग्य सकस असेल, बॅलन्स डायट असेल, किंवा त्याला सर्वोच्च संस्था 1001 वर्षापूर्वीची एनआयएन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आणि आयसीएमआर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे एक संयुक्त एकत्रित काम करतात, त्यांनी जे आपल्याला एक ठरवून दिलेली मर्यादा, म्हणजे शहरी भागात 2400 कॅलरी दर दिवशी त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे आणि ग्रामीण

0: भागात 21 किलो कॅलरी. याचा आपण जर त्यांना पुरवठा नाही करू शकलो, लोकसंख्या वाढीमुळे ती एक दरी निर्माण होते. म्हणजे ही दरी आपल्याला शहरी आणि ग्रामीण असं करता येईल, गरीब आणि श्रीमंत या बेसिसवर करता येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा थेट परिणाम त्याच्यावर पोषण द्रव्य त्यांना मिळायला पाहिजेत चांगल्या, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची चांगली तब्येत राहण्यासाठी. त्याच्यावर तो परिणाम झाल्यामुळे आपल्याला त्यांना जी बेसिक गरज आहे त्यांचं अन्न आणि फूड सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सगळ्यांसाठी एक त्यांना नीडफूल असलेलं आपल्याला अन्न पुरवण्यासाठी हे अडथळे निर्माण होतात.
1: मुळातच आरोग्य चांगलं राहण्यासाठी पोषण हे खूप महत्वाचं आहे, आणि त्या दृष्टीनं हे खरंच मोठं आव्हान आहे की लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणारं. सर, आता वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याचं शुद्ध पाणी, स्वच्छता आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कोणते परिणाम आढळून येतात असं आपल्याला वाटतं?
0: त्याचा आपण जर वाढत्या लोकसंख्येचा जोपर्यंत, ते म्हणजे लोकसंख्या वाढ ही एक आपल्याला शाप आहे की वरदान आहे याला हे ठरवण्यासाठी, जोपर्यंत नॅचरल रिसोर्सेस लोकसंख्येला सस्टेन करू शकते त्याच्या बेसिक नीड पुरवण्यासाठी, म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा असेल हे पुरवण्यासाठी मूलभूत गरजा पुरवू शकते, तोपर्यंत ते एक नॉर्मल प्रोसेस म्हणूया आपण किंवा एक नॉर्मल ग्रोथ म्हणूया. परंतु जेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण येतो, म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी पुरवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, तेव्हा आपण ती पॉप्युलेशन ग्रोथ ही चांगली नाहीये.
1: आता आज मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होतंय, तर या शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीचा नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: मुळातच आपला हा कृषी प्रधान आणि ग्रामीण देश आहे, आणि लोकसंख्या वाढीमुळे म्हणजे हे औद्योगिकरण आणि शहरीकरण हे शहरी भागात एक तयार झाले, त्याच्यामुळे ग्रामीण भागातून मायग्रेशन हे जास्त वाढतं.
1: बरोबर, स्थलांतर
0: जे वाढतं त्याच्यामुळे एक लोकसंख्येचे असे स्पेसिफिक पॉकेट्स तयार होतात, किंवा जिथे हाऊसिंगवर त्याचा ताण येतो, म्हणजे आपल्याला प्रत्येकाला घर किंवा राहण्यायोग्य जागा असावी त्याचा प्रश्न निर्माण होतो.
1: बेसिक गोष्टी उपलब्ध
0: आणि जे अर्बन स्लम्स आहेत किंवा त्या तयार होतात, त्याच्यामुळे तेथील साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतं. मग एकंदरीतच त्या शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य पुरवणाऱ्या सर्व संस्थांवर आणि तेथील मॅनपॉवरवर अतिरिक्त ताण पडतो.
1: अच्छा, आता मानसिक आरोग्याच्या समस्यांशी लोकसंख्या वाढीचा काही संबंध सांगता येईल का?
0: त्याचे एक विविध कारणं आहेत. फॅमिली हिस्ट्री असेल, म्हणजे त्या कुटुंबात आधीपासून कुणाला तरी मानसिक आजार असेल, किंवा जेनेटिक असेल, अनुवंशिक आजार असतील, त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंटल मधले जे काही घटक आहे त्याला कारणीभूत आहेत, किंवा अतिरिक्त लोकसंख्या वाढीमुळे जे प्रत्येकासमोर एक चिंताग्रस्त वातावरण तयार झालं आहे, म्हणजे जसं रोजगाराची किंवा दैनंदिनसाठी अन्न आणि त्याचा लागणारा पैसा, फायनान्शियल बर्डन, या सततच्या त्रासात किंवा या सततच्या ताणामुळे
1: कामाचं प्रेशर
0: असेल, किंवा आपण अर्बनायझेशनमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे जिथे बाकीच्या ज्या सवय आहेत एकंदरीत तुलनेत जर आपण केली ग्रामीण भागाशी, तर शहरी भागात त्या जास्त आढळून येतात. म्हणजे जसं की ड्रग अब्यूज असेल, किंवा अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल, किंवा टोबॅकोचं प्रमाण जास्त असेल, हे तुलनेने शहरी भागात जास्त आढळून येतं.
1: आणि व्यसनाधीनता
0: हा एक मोठा त्याला कारणीभूत घटक आहे, आणि त्याच्यामुळे मग जे डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, तणाव असेल, टेन्शन, वरी, चिंताग्रस्त याचं प्रमाण वाढतं.
1: अच्छा, आणि त्यामुळे कुठेतरी लोकसंख्या वाढीचा संबंध सांगता येतो याच्याशी?
0: लोकसंख्या वाढीमुळेच आपण जे स्थलांतर होतं, कसं लोकसंख्या वाढ ही त्याच्या भोवताली सभोवताली जेवढ्या काही गोष्टी आहेत, म्हणजे राईट फ्रॉम त्याचं एन्व्हायरमेंट, त्याचं कुटुंब, तो स्वतः इंडिव्हिज्युअल, त्याचा समाज, त्याचा देश, आणि एकंदरीत मग वर्ल्ड लेवल, प्रत्येक स्टेजला लोकसंख्या वाढीचा हा परिणाम आहेच. अनलेस अँड अंटील जर आपण, समजा आपण आता एक टर्मिनॉलॉजी, म्हणजे पॉप्युलेशन डिव्हिडन, त्याचा जेव्हा आपण वर्केबल पॉप्युलेशन ग्रुपचा इकॉनॉमिक कन्वर्जन मध्ये, म्हणजे त्याच्यात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जी वयोगट एक त्याचा आपण वर्क फोर्स म्हणून उपयोग करू शकतो, एक कामगार म्हणून उपयोग करू शकतो, जेव्हा आपण त्यांच्या शिक्षणावर, न्यूट्रिशनवर, त्यांच्या हेल्थवर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू, किंवा त्यांना जेव्हा आपण सक्षम बनवू की त्यांची क्षमता ओळखून त्यांनी त्याचा उपयोग नवीन इनोव्हेशन्स मध्ये आहे किंवा एनर्जी प्रोडक्शन मध्ये आहे, म्हणजे ज्या गोष्टींची कमतरता आज आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांवर भासते लोकसंख्या वाढीमुळे, त्याचा आपण सदुपयोग करू शकतो. फक्त एकच त्याची पुरवठा आहे की त्याच्यात आपल्याला गुंतवणूक करणं क्रमप्राप्त आहे.
1: अच्छा, आता डॉक्टर, किशोरवयीन मुलं मुली आणि तरुणांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवणं आज आवश्यक झालंय, तर यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मुळातच लोकसंख्या वाढ ही जो आपला एकूण जनन दर

0: किंवा जी त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्या युथ पॉप्युलेशन जी आहे त्यांचा थेट परिणाम लोकसंख्या वाढीवर होतो. कारण जर आपण त्यांचं समजा आता आपल्याला लिगल एज आहे 18 वर्ष आणि 21 वर्ष मुलीसाठी आणि मुलासाठी, त्याचं जर आपण एक उदाहरण दाखल जर म्हटलं 4 ते 5 वर्ष जरी आपण ते डिले केलं मॅरेज, जे अर्ली मॅरेज होतात किंवा चाइल्ड लिव्हिंग मॅरेज होतात, बाल विवाह होतात, ते जर आपण थोडं जे लिगल एज आहे त्याच्यापासून एक 4-5 वर्ष पुढे नेलं तरी आपला बर्थ रेट हा म्हणजे जन्मदर हा साधारणतः 25% कमी होतो. म्हणजेच त्याचा एकंदरीत आपला पॉप्युलेशन कंट्रोलवर म्हणजे लोकसंख्या
1: स्थिरीकरण. आता महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण लोकसंख्या नियंत्रणात कशी भूमिका बजावतं याबद्दल काय सांगाल?
0: महिलांची भूमिका ही स्वतःपासून तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या समाजापर्यंत तर त्यांच्या देशापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही एक महत्वाची पहिली पायरी म्हणेल मी. कारण की जर महिलांचं शिक्षण असलं तर त्यांना ज्ञान असेल, ज्ञान असेल तर त्यांची क्रिटिकल थिंकिंग असेल म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचं चांगलं आरोग्य राहील. आणि ह्या सर्व गोष्टी असल्या तर त्या विचार करतील आणि निर्णय घेऊ शकतील. म्हणजे त्यांचं स्वावलंबन हे नुसतं आर्थिक नाहीये तर ते त्यांचं सामाजिक स्वावलंबन होईल, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, त्यांची डिग्निटी वाढेल आणि या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या लोकसंख्या वाढीवर. म्हणजे ती जर शिक्षित असली तर तिला ती चॉईस राहते.
1: बरोबर.
0: म्हणजे ते तिला मूल हवं की नाही म्हणजे ते कुटुंबाच्या प्रेशरमुळे नको, आपल्या पॅट्रियार्कल समाज व्यवस्थेमुळे नको किंवा ते बायचान्स नको चुकीमुळे. म्हणजे तिला ते ज्ञान जर असलं तर ती लग्न कधी करायचं, आता करिअरमध्ये निर्णय काय घ्यायचा किंवा तिला बाळ कधी पाहिजे
1: किंवा
0: त्याच्यासाठी कुटुंब नियोजनाच्या ज्या शासनामार्फत सुविधा देण्यात येतात म्हणजे त्याच्यात आपल्या कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज असतील त्याचा ती योग्य उपयोग करू शकते.
1: बरोबर.
0: आणि एकंदरच ती स्वतः सक्षम बनून पूर्ण देशाच्या आपल्या विकासात आणि प्रगतीत हातभार लावू शकते.
1: बरोबर. आणि ती स्वतः जर जागरूक असेल तर
0: सर्वात महत्वाचं अजून एक आहे, जर कौटुंबिक मध्ये एक ज्या युथ पॉप्युलेशन मधल्या ज्या मुली आहेत त्यांचा हा खूप ओढा किंवा कल हा शिक्षणाकडे किंवा करिअरकडे आहे.
1: बरोबर.
0: कुठेतरी त्याच्यावर आपल्याला एक बॅलन्स किंवा एक चांगला
1: सुवर्णमध्य साधून महत्वाचं
0: काही जबाबदाऱ्या या पुरुषांनाही देणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची वाटणी करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: आणि हे आपल्या युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेला महत्वाचा मुद्दा आहे.
1: म्हणजे एकूणच स्त्री ही जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. लोकसंख्या स्थिरीकरणासाठी शासन स्तरावर कोणत्या महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत का?
0: आता शासन स्तरावर म्हणजे केंद्र शासन असेल आपलं. आपण 1952 पासून भारत हा जगातील पहिला देश आहे, अर्थातच भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या दुसऱ्या नंबरवर असणारा देश आहे. त्यामुळेच तो प्रश्न उद्भवला. म्हणजे याचं प्रमाण पाहिलं एकंदरीत जगाची लँड आणि पॉप्युलेशन त्याचं प्रमाण खूप 5-7 पटीने जास्त आहे. म्हणजे एक साधारणतः 17.7% लोकसंख्या ही भारतात आहे. भारताची लोकसंख्या जसं मी मगाशी नमूद केलं एक साधारण आपण 1 दशकाचा जर विचार केला तर ती 5 पटीने वाढलेली आहे. आणि त्यासाठी हा प्रश्न खूप कळीचा आहे मुद्दा की त्याची आपली लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे. सध्या भारताची लोकसंख्येचा जो ग्रोथ रेट आहे तो 0.9% आहे. टोटल फर्टिलिटी रेट लोकसंख्या
1: वाढी संदर्भातल्या
0: नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आहे आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे. म्हणजे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण, लोकसंख्या धोरण हे 2000 पासून आहे राबवलं जातं आणि सध्या आपली जी रिसेंट हेल्थ पॉलिसी आहे ती 2017ची. म्हणजे यांनी आपल्याला जे टार्गेट ठरवून दिली आहेत त्या लेवलला ते एक आलेलं आहे. याचं मूळच कारण हे आहे की टप्प्याटप्प्याने आपल्याकडे विविध योजना कार्यक्रम राबवले गेले. जसं एक आपण पॉलिसी मेन्शन केल्या त्या आणि एक RCH प्रोग्राम म्हणून जो आपला NRHMच्या अंडर NUHMच्या अंडर त्याच्या अंडर एक विविध चाइल्ड केअर असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, महिलांसाठी असेल म्हणजे जसं JSY आहे, JSSK आहे किंवा ॲडोलेसन्ससाठी आहे किंवा त्यांचं सुरक्षित परिवार आहे, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. जशा कुटुंब नियोजनाच्या पद्धती आहेत म्हणजे त्याच्यात राईट फ्रॉम आपण फिजिकल बॅरियर पासून तर परमनंट म्हणजे ज्या कायमस्वरूपी आपण एक ऑपरेशन करतो महिलांचं आणि पुरुषांचं ट्यूबेक्टॉमी आणि वॅसेक्टॉमी एक त्यांना एक सम अमाऊंट आपण देतो.
1: अच्छा.
0: अशा विविध योजना ह्या एकंदरीतच ह्या कारणीभूत आहेत.
1: अच्छा. आता आपण शासनाच्या योजनांविषयी बोललो पण आता लोकसंख्या जर अशीच वाढत राहिली तर भविष्यात आरोग्य क्षेत्रासमोर कोणती मोठी आव्हानं उभी राहू शकतात का?
0: एक साधारणतः 100 ते 200 वर्षानंतर म्हणजे ज्या लोकसंख्या वाढीच्या ज्या स्टेजेस आहेत तो परत तो दर खाली येण्याला सुरुवात होते. परंतु सध्या आपल्याकडची जी यंग पॉप्युलेशन आहे आणि ह्या वर्षीचं जे जागतिक लोकसंख्या दिनाची जी थीम आहे म्हणजे एम्पॉवरिंग यंग

0: म्हणजे त्यांनी त्यांना हवं असलेलं कुटुंब ते निर्माण करू शकतील या दिशेने त्यांना सक्षम करणं, त्याच्यासाठी आपल्याला त्यांना फेअर आणि पीसफुल होपफुल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक यावर्षी एक विशेष लक्ष दिले गेले.
1: अच्छा डॉक्टर, आता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं कुटुंब नियोजनाचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि नागरिकांनी एका आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी स्वतःहून कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुटुंब नियोजनानेच आपल्याला नक्कीच, म्हणजे जसं आता लोकसंख्या वाढ हा जो मूळ मुद्दा आहे, त्याचा जन्मदर वाढला तर लोकसंख्या वाढते. आता याच्यात मूळ मुद्दे तीन आहेत, एक जन्मदर, मृत्यूदर आणि टोटल फर्टिलिटी रेट. मृत्यूदर तर आपण वाढवू शकत नाही, मग राहिला आपला फक्त कंट्रोलमध्ये जन्मदर कमी करणे, टोटल फर्टिलिटी रेट एक रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे जेणेकरून आपलं. आणि हे जेव्हा प्रत्येक कुटुंबातील घटक, आधी आपला टार्गेट ओरिएंटेड अप्रोच होता, म्हणजे ज्यांना दोन तीन पेक्षा जास्त पाल्ले असतील त्यांना टार्गेट करून त्यांचे ऑपरेशन करणे, किंवा एक सत्तरीमध्ये आपण जे पाहिलं तसा परिणाम, ती योजना तशी राबवली जायची. परंतु नंतर टार्गेट फ्री अप्रोच ची एक स्ट्रॅटेजी अवलंबली गेली, मग त्याच्याने त्यांना एक बास्केट ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे त्यांना काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी निवड करायची आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, तर आजारांचं प्रमाण कमी होण्यात होतो आणि पुढील पिढी आपण चांगली सक्षम आणि चांगली घडवण्यात त्याचा हातभार लागतो.
1: बरोबर. आता जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं श्रोत्यांना लोकसंख्या स्थिरीकरण आणि निरोगी समाजासाठी काय सल्ला द्याल?
0: म्हणजे एक छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतो आपण, किंवा हम दो हमारे दो म्हणतो.
1: बरोबर.
0: हे नुसतं म्हणून काही उपयोग नसतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याचं स्वतःचं ते नैतिक कर्तव्य आहे असं समजून शासनाच्या योजनांमध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नाही, सहभाग नोंदवत नाही, तोपर्यंत त्याची चांगली फळे आपल्याला दिसणारच नाही. म्हणजे जसं एक सत्तरीमध्ये आपल्याला जसं पूर्वी एक पोषणसाठी जे अडचण होती न्यूट्रिशन याच्यासाठी, मग ते ग्रीन रिव्होल्युशन झालं, ते कशामुळे झालं? लोकांच्या कम्युनिटीच्या सहभागामुळे. तशी प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून पुढे येऊन एक ज्या शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधा आहेत कुटुंब नियोजनासाठी, त्याच्यातील एक जी त्यांना व्यवस्थित असेल त्यांच्या स्टेजनुसार त्यांच्या स्वतःसाठी जी योग्य वाटत असेल त्याची चॉईस करून लोकसंख्या नियंत्रणात त्यांनी सहभागी होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक समृद्ध देशाकडे
1: वाटचाल
0: करू शकतो.
1: बरोबर. एकूणच डॉक्टर, लहान आणि निरोगी कुटुंब हाच एका सुदृढ समाजाचा आणि देशाचा खरं तर पाया आहे, आणि याविषयी आज लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं तुम्ही मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्या श्रोत्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 11 जुलै या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम याविषयी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. संध्याकाळचे 4 वाजत आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

दगडी चाळ या चित्रपटातील हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित राज यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 4:30 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष लावण्य रंग भाग 11.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तमाशाच्या सुरुवातीला जो गण गायला जातो त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। आज या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत। आपल्याला माहिती आहे की लावणी किंवा तमाशा ही कर्मणूक प्रधान कला आहे। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तमाशा हा गावाच्या पारावर किंवा मातीच्या स्टेजवर मशालीच्या उजेडामध्ये केला जायचा। त्यावेळेला तंबू, बांबू, कनात, माईक असं काहीही नव्हतं। प्रवास बैलगाडीनं केला जायचा। 1930 सालानंतर तमाशा कनातीमध्ये तिकीट लावून होऊ लागला। सरकशीचे तंबू बघून तमाशगीरही तंबूचा वापर करू लागले। प्रवासासाठी बैलगाडीऐवजी चारचाकी गाड्या आल्या। नाटकाचं नेपथ्य पाहून तमाशातही पडद्यांचा, लाईटचा वापर सुरू झाला। 1860 नंतर तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी, फार्स, रंगबाजी, वग हे कलाप्रकार देखील सादर होऊ लागले। आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा, आपल्या संकटाचं निवारण व्हावं, रसिकांनी आपल्या कलेचं कौतुक करावं यासाठी तमाशगीर सुरुवातीला श्री गणेशाला वंदन करतात।

तोडा चालू असतानाच गण म्हणणारे गणकरी पुढे येऊन ओळीनं उभे राहतात. हलगी ढोलकीची जुगलबंदी संपली की आणखीन एक गण म्हणायला सुरुवात होते. गणगौरीच्या तू सती सारजा, घेऊन वीणा हाती सभापती, यावे रंगणा करीतो नमस्कार. गण म्हणल्याशिवाय तमाशाचा

पुढचा कार्यक्रम सुरू होत नाही. पूर्वी तमाशामध्ये 5 गण म्हणले जात होते, त्यानंतर ही संख्या 3 वर आली, त्यानंतर 2 वर आली, आणि आता तर काही ठिकाणी एकच गण म्हणला जातो.

श्रोते हो, सध्या आपण तमाशातल्या गणाबद्दल बोलतोय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन वंशातील हाल या राजानं गाथा सप्तशती या नावाचा ग्रंथ संपादित केलाय. त्यामध्ये करमणुकीच्या कार्यक्रमाला रतिनाट्य असं म्हटलंय. त्याचा प्रारंभ मंगलाचरणानं म्हणजेच गणानं होत असे. यामध्ये पहिला गण शंकर पार्वतीचा, दुसरा लक्ष्मीनारायणाचा आणि तिसरा गण गणपतीचा असे. इथं मात्र गणपतीला तिसरं स्थान दिलेलं आहे. पण 12व्या शतकात लिहिलेल्या मराठी साहित्यामध्ये गणपतीला प्रथम वंदन केलेलं आहे.

आताचा हा गण शाहीर शेख जैनूचांद आणि सहकाऱ्यांनी गायला होता. आज आपण गणाबद्दल बोलतोय. 12व्या शतकामध्ये लिहिलेल्या मराठी साहित्यामध्ये गणपतीला प्रथम वंदन केल्याचं मी आपल्याला आत्ताच सांगितलं. आद्य मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथामध्ये, तसंच महानुभाव पंथाच्या नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये प्रारंभीच शेंदूर माखलेल्या पर्वता एवढ्या प्रचंड गणपतीला मी नमन करतो असं म्हटलेलं आहे. उभे शंकराचा कुमरू की सांधो गणांचा ईश्वरू, तो शेंदूर सांडबरू गेरा मेरू जैसा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये श्री गणेशाला वंदन केलेलं आहे आणि प्रारंभीच त्यांनी लिहिलेलं आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. संत एकनाथ महाराजांनी देखील भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला गणेश वंदना केलेली आहे. ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परमवंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा.

शाहिरीची सुरुवात 12व्या शतकापासून झाली असली तरी त्या काळातील शाहिरांनी लिहिलेले गण किंवा इतर काव्यरचना आज फारशी उपलब्ध नाही. पेशवे काळात होऊन गेलेल्या शाहिरांचं काव्य आज काही ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या गणरचनाही आपल्याला पाहायला मिळतात. अनंत फंदी, परशुराम, हुनाजी बाळा, कविराय रामजोशी, प्रभाकर, सगन भाऊ हे पेशवे काळातील प्रमुख शाहीर. त्यावेळेला एवढेच शाहीर होते असं नाही, पण इतरही शाहीर होते. पण काही शाहिरांना पेशवे दरबारात प्रवेश न मिळाल्यामुळं ते अज्ञात राहिले आणि त्यांच्या रचनाही अज्ञातच राहिल्या.

श्री गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव आहे. तो बुद्धीचा दाता आहे. त्याच्या स्मरणानं कवींना शब्द सामर्थ्य प्राप्त होतं अशी शाहिरांची श्रद्धा होती. आणि या श्रद्धेपोटीच त्यांनी गणेशस्तुती लिहिलेली आहे. कवीराय रामजोशी यांचे 5 गण सध्या उपलब्ध आहेत. त्यातले 4 मराठी आहेत आणि 1 संस्कृत आहे. पहिल्याच गणामध्ये त्यांनी म्हटलंय, महाराज गौरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एक दंत दिनावर पूर्ती.

मालिका विशेष आज या मालिकेचा लावण्य रंग भाग 11 आपण ऐकलात. सादर करते अभिराम सराफ आणि ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। अस्मिता वाहिनीच्या तसंच AIR मराठीच्या श्रोत्यांचं या सभेत मनपूर्वक स्वागत। यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी।

नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्यात मान्सूनने जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या.

नंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेता अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम चार संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:02 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म कर्नाटक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन आपण ऐकणार आहात. सुरुवातीला राग करहर प्रिया आदितालात आणि त्यानंतर राग मालिका आदितालातच. मृदंगमची साथ आहे NS कल्याण रमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणावर वाजवलेला सुरुवातीला राग करहर प्रिया आणि त्यानंतर राग मालिका.

नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन आपण ऐकलं. सुरुवातीला राग करहर प्रिया आणि त्यानंतर राग रागमालिका. मृदंगमची साथ होती एन एस कल्याण रमण यांची. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या

0: खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडे त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावनी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बीए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू. हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि 10वीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर.
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्त कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खर तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
0: बर.
1: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्त सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे. किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्रवर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझ्या सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं, तू हुशार आहेस
0: बर,
1: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे, आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील.

0: तीन वर्षात तुझं ठरून जाईल ते, तिथं शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही, ते तू शोधायचंस.
1: बर,
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहित होतं.
1: बर बर.
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा, बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही, माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलं.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जी माझी महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे,
1: बरं,
0: तिथले एचओडी आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं. अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळे मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय. कारण तीन वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर, म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे,
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा की तुम्हाला आणि नाटक ही अशी गोष्ट की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली तीन वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल

0: त्याने तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तूबरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टीबरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे, जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मुळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहर आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय, ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिपमध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघरमधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजलीताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले, जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रुपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे, असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिपमधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर, एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला.
0: बरोबर, तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत, नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा,
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा,
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचा सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता, मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून, तर तो म्हणाला देऊन तर बघ मी पण देतो तुझ्या बरोबर चल गंमत म्हणून. तर आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझन

0: लाईक 6-7 हजार मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बरं.
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली, तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता.
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस.
0: बरंच.
1: मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा.
0: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगमध्ये काम करत होते.
1: हा.
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत. 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचा सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का, तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हणलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे? म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा.
0: तर साधना अशी खूप एक्सायटेड

0: गलती की, कुठे कुठे ताई गाना कुठे. मी म्हटलं सॉरी मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होतं.
1: हां
0: तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचं करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हां
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं धुम धबक धुम धुम धबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आले
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटला.
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगोलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा
0: असं साधारण.
1: तर पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. मी तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढे थोडं वाढवूयात का. हा
1: हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की

0: मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय. किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन, असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला चार लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते. येस.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नीलकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी. आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:20 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी कार्यक्रम विविध आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 4156612 यांच्याकडे पाठवावेत.

0: स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. विषय पुन्हा ऐका. इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावळी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार। भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। अमरावती विभाग आघाडीवर। आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने। भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे। तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला। न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं। दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिस

0: इसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
1: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे, तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत। शाश्वत लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे। कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे। तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे। कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे। पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे। गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या। हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे। राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत। ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे। प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे। रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे। सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आलं.

0: यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून दोन मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतःजवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:52 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्यं. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही.

पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या एग्रीगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावत यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग डिहायड्रेशन कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचं तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत कमी मनुष्यबळाची गरज मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग डिहायड्रेशन कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर

0: कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948, दिनांक 11 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात आकाश स्वच्छ निरभ्र राहील. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येतील. हवामानाचा अंदाज आपण ऐकलं. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमात मोठ्या जनावरातील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर संजय शिंदे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे असणारं पशुधन याचं व्यवस्थापन करताना आपल्याला विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असतं. जसं की त्यांच्या काही आहाराच्या समस्या असतील किंवा काही वेगवेगळे आजार असतात, तर ह्या आजारांचं नेमकं काय काय कारणं असतात किंवा ह्या आजारांमध्ये काही वेळेला आपल्याला शस्त्रक्रिया करणं सुद्धा भाग पडत असतं. तर मग आपल्याकडे असणारी जी मोठी जनावरं आहेत, तर या मोठ्या जनावरांमध्ये नेमक्या कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात, काय त्याची कारणं आहेत आणि आपण त्यांचं संगोपन नक्कीच चांगल्या प्रकारे केलं तर या शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो, तर या मोठ्या जनावरांमधील ज्या शस्त्रक्रिया आहेत हाच आजचा आपला विषय आहे. यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन वसई इथे कार्यरत असलेले डॉक्टर संजय शिंदे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्ते मॅडम.
1: सर, आता आपण जेव्हा या विषया संदर्भात बोलणार आहोत, तर आपण जनावरांचं जे संगोपन करतो तर हे नेमकं का केलं जातं आणि त्याचं महत्व?
2: हा मॅडम, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि यामध्ये महत्वाचा व्यवसाय जो आहे तो कृषी व्यवसाय आहे, शेती. परंतु सध्या काय होऊ लागलंय की निसर्गाचं जी अनियमितता आहे त्यामुळे शेती व्यवसाय थोडासा अडचणीत येऊ लागलेला आहे. त्यामुळे बरेच शेतकरी बांधव त्या शेतीसाठी

0: कोणता तरी एक चांगला आणि फायदेशीर असा जोडधंदा पाहू लागले.
1: बरोबर.
0: आणि त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आणि पशुसंगोपन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून ते प्रथम प्राधान्य देतात. त्याच्या पाठीमागे उद्देशच असा आहे की शेतीमध्ये जे काही उत्पन्न होतं, म्हणजे ज्याचा चारा असेल किंवा जनावरांना लागणाऱ्या अशा ज्या गोष्टी शेतीमधून सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे पशूंचं संगोपन करून त्याचा दुग्ध व्यवसाय करून त्याच्यामधून ते फायदा घेतात. आता हे करत असताना आता पहा, जर पशुसंवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय आहे, आपण जर राष्ट्रीय उत्पन्नाचे जर पाहिलं तर जवळजवळ 8% पर्यंतचं उत्पन्न हे दुग्ध व्यवसायापासून मिळतं आणि कृषीपासून जे काही आपल्याला उत्पन्न मिळतं त्याच्या जवळजवळ 26% पर्यंतचा भाग हा पशुसंवर्धन किंवा दुग्ध व्यवसायापासून मिळतो. मग हे एवढं उत्पन्न होत असताना त्याचा जो मुख्य घटक आहे पशु, म्हणजे ज्यामध्ये आपण गायी म्हणू, म्हैस म्हणूया, शेळी मेंढी असतील किंवा कुक्कुटपालन, हा घटक सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मग हे सर्व घटक आहेत हे माणसांप्रमाणेच जिवंत प्राणी आहेत, मग त्यांनाही त्याचं संगोपन, त्यांचा आहार, त्यांचा निवारा हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. मग हे करत असताना त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत ते पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अद्ययावत आणि त्यांना जे शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना देणं गरजेचं असतं ते त्या विभागाकडून केलं जातच. परंतु बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत नसतात की ज्याच्यामधून गुंतागुंतीच्या गोष्टी जनावरांमध्ये होतात. मग हे जे गुंतागुंतीचे आजार आहेत, मग त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे पोटदुखी होते किंवा एखाद्या वेळेस प्रसूतीच्या वेळेस होणारे काही काही आजार असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शस्त्रक्रियेची गरज पडते. किंवा आता आपल्याकडे बऱ्याच वेळा बैलांचे शर्यती असतात, घोड्यांच्या शर्यती असतात किंवा काही अपघातामुळे त्यांच्या पायाचे किंवा हाडाचे फ्रॅक्चर्स होतात, त्याच्यामध्ये सुद्धा शस्त्रक्रियेची गरज पडते आणि हे त्या जागेवरती करून आपण त्याचा प्राण वाचवू शकतो. अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रियेने वेळीच जर आपण पशुवैद्यकांशी आपण संपर्क साधला शेतकऱ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकांना तर आपण त्यांचे प्राण सहजासहजी वाचवू शकतो.
1: बरोबर आहे सर. आता आपण जेव्हा जनावरांमध्ये बघतो की काही वेळेला शस्त्रक्रिया ही करावी लागते, पण असे कोणते आजार आहेत की त्यामध्ये शस्त्रक्रिया करणं भाग पडतं किंवा काय त्याची कारण पण असू शकतात?
0: हो बरोबर आहे. माणसांमध्ये जसे कर्करोग होतात तसेच काही प्राण्यांमध्ये सुद्धा डोळ्याचा किंवा शिंगाचा कर्करोग होतो, त्याचं वेळेत जर आपण निदान केलं तर आपण त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करून आपण त्याचा प्राण वाचवू शकतो. आणखी दुसरं आहे की मुतखडा, की ज्याला आपण किडनी स्टोन किंवा युरिनरी स्टोन्स म्हणतो, हे सुद्धा पाण्याच्या त्याच्यामुळे जनावरांमध्ये होऊ शकतात.
1: बरोबर.
0: त्याचा सुद्धा आपण योग्य उपचार करून शस्त्रक्रिया करून त्याच्यामध्ये जनावरांचे प्राण वाचू शकतो. आणखी असे बरेच आहेत, हाडाचे फ्रॅक्चर होणे किंवा आतड्यांचे विकार होतात त्यामध्ये बऱ्याच वेळा आतड्यांना पीळ पडतो, अशा प्रकारच्या इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा आपण
1: शस्त्रक्रिया करणं भाग
0: पडतात.
1: बरोबर आहे. परंतु काही वेळेला सर असं आपण बघतो की ही जनावरं जेव्हा चरत असतात तर त्यांच्याकडनं काही अखाद्य वस्तू खाल्ल्या जातात, तर या अखाद्य वस्तू खाल्ल्यामुळे पण त्यांना बऱ्याच प्रमाणात इजा होत असते, तर अशा वेळेला मग शस्त्रक्रिया करणं सुद्धा म्हणजे संयुक्तिक ठरतं, तर काय नेमकं?
0: हा, शेतकरी बंधूंनो, आपण ज्यावेळेस जनावरांचं संगोपन करत असतो त्यावेळेस काय होत असतं, त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशा प्रकारचे घटक हे संतुलित असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडून काय होतं की जनावरांना संतुलित आहार दिला जात नाही आणि तो संतुलित आहार न दिला गेल्यामुळे त्यांच्या रक्तामधील किंवा शरीरामधील कॅल्शियम किंवा फॉस्फरस या प्रकारचे घटक कमी होतात. मुख्यत्वे फॉस्फरस हा घटक कमी झाला मिनरल की मग त्यामध्ये काय होतं की जनावरांना पायका हा प्रकारचा आजार होतो की ज्यामध्ये ते जनावर अखाद्य पदार्थ म्हणजे की प्लास्टिक खाणे किंवा कापड खाणे, प्लास्टोरी वगैरे चगळ
1: किंवा धारदार वस्तू खाल्ल्या जातात.
0: बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या गोठ्यामध्ये बांधकाम वगैरे असतं किंवा शेजारी पाजारी काहीतरी हवेने उडून प्लास्टिक येतं, काम करणाऱ्या मजुरांच्या हातातील घड्याळ असेल, पिन्स असतील, अशा प्रकारचे टोकदार असे गव्हाणीमध्ये किंवा त्याच्यामध्ये वैरणीमध्ये पडतात आणि ते अखाद्य पदार्थ ते जनावरांच्या पोटात जातात.
1: बरोबर.
0: आणि ते घातक असतात, त्यामुळे त्याचा असा परिणाम होतो की ठराविक लक्षणं दाखवतात ते जनावर. शेतकरी बंधूंनो, ही लक्षणं तुम्ही लक्षात घ्या, कारण ज्यावेळेस पोटामध्ये अखाद्य पदार्थ जातो जनावरांच्या त्यावेळेस जनावर फुगते, पुन्हा कमी होत आहे,

0: बऱ्याच वेळा आपण त्यावेळेस खायचा सोडा किंवा तेल किंवा घरगुती उपचार करतो आणि तात्पुरतं ते पोट वसरतं, परंतु नंतर दोन दिवसानंतर पुन्हा तीच लक्षणं जाणवतात. आपण जरी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे दाखवलं आणि औषधोपचार केला तरी औषधोपचारापुरते ही लक्षणं थांबतात आणि पुन्हा ते दोन दिवस तीन दिवसानंतर पुन्हा ती लक्षणं दाखवायला सुरुवात करतात. अशा पद्धतीच्या जर लक्षण जनावर दाखवत असेल तर त्याच्यावरती लवकरच शस्त्रक्रिया केली आणि ते अखाद्य पदार्थ आपण जर पोटातून काढले तर 100% ते जनावर आपण वाचवू शकतो आणि पुन्हा पहिल्या जेवढं उत्पादन देत होतं तेवढं उत्पादनावरती आपण ते आणू शकतो.
1: पण मग याच्यासाठी सर काही चाचण्या वगैरे कराव्या लागतात का? म्हणजे जनावरांमध्ये नेमकं आतल्या भागामध्ये काय झालेलं आहे हे आपल्याला त्या चाचण्यांवरनं कळत असेल.
0: हो, कळू शकतं. आता बऱ्याच ठिकाणी तालुका लेवलला आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत एक्स-रेची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण रक्त तपासून त्याच्यामध्ये जे काय बदल होतात रक्तातील घटक त्याच्यावरून सुद्धा
1: किंवा सोनोग्राफी
0: मशीनने सुद्धा आपण त्याचं निदान करू शकतो. त्याचबरोबर आणखी एक ऍडव्हान्स सांगतो की मेटल डिटेक्टर्स सुद्धा आलेले आहेत, त्याच्या मदतीने सुद्धा या आजाराला निदान करू शकतो. आणि याचबरोबर मी लोकांना सुद्धा एक आवाहन करतोय की बऱ्याच वेळा आपण काय करतो घरामधील जे कचरा असेल प्लास्टिकच्या बॅगमध्ये वगैरे बांधतो आणि असंच बाहेर टाकून देतो. मग बऱ्याच वेळा फिरणारे ज्या गायी असतात जनावर असतात त्यांना भूक लागलेली असते आणि त्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये बॅगमध्ये ते जो खाद्य असते मग ते त्यांना ते प्लास्टिकची बॅग पोटात गेल्याशिवाय ते खाद्यही होऊ शकत नाही किंवा ते तोडून वगैरे खातात.
1: बरोबर.
0: तर लोकांना माझं आव्हान आहे की अशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये त्यांनी घरातील कचरा टाकू नये, योग्य त्याचं विल्हेवाट आपल्या नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील ते करतात, त्यांच्या ताब्यात ते द्यावं.
1: नक्कीच. सर आता आपण बरेचदा असं बघतो की गायी म्हशी वेताना काही वेळेला म्हणजे गुंतागुंत निर्माण होत असते, तर अशा वेळेला मग ते जनावरांच्या दृष्टीने प्राणघातक सुद्धा ठरू शकतो. तर मग यावेळेला सुद्धा काही शस्त्रक्रिया करावी लागते का?
0: हो, करावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं ते जनावरांमधील जे वासरू असते छोटा बच्चा असतो त्याचे आतली पोझिशन हे बदललेली असते.
1: बर.
0: जनावर चरत असताना किंवा गोठ्यांमध्ये बऱ्याच वेळा काय होतं ते फ्लोटिंग ह्याच्यामध्ये त्याचे वासराची जे आपल्याला नॅचरली त्याच्या पोटामध्ये प्रसूतीच्या वेळेची जी स्थिती असते त्याच्यामध्ये बदल होतात बऱ्याच वेळा. मग हे बदल जर झाले असतील तर प्रसूती ही गुंतागुंतीची होते. जर आपण थोड्याच कालावधीमध्ये किंवा आपल्याला ते जाणवलं शेतकऱ्यांना वगैरे तर ते पशुपालकांनी काय करावं की नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधून कोणत्या प्रकारची गुंतागुंती आहे याचं निदान करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण नैसर्गिकपणे ती डिलिव्हरी करू शकतो, परंतु बऱ्याच वेळा अशक्य गोष्टी होतात. काय वेळेस वासराचं आकार आहे वजन आहे ते गायीपेक्षा मोठं असतं किंवा बऱ्याच वेळा गायीचा जो पाठीमागील भाग छोटा असतो अशा वेळेस ह्या गुंतागुंती होतात. मग याच्यावरती आपण ज्या पद्धतीने माणसांमध्ये सुद्धा सिझेरियनचे ऑपरेशन्स केले जातात त्याच पद्धतीचे ऑपरेशन्स आपण जनावरांमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये योग्य ठिकाणी आपण ते करून त्याचं प्राण सहजासहजी वाचू शकतो. आणि अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून पशुवैद्यकांनी आपल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून जनावरांचे प्राण वाचवलेले आहेत, त्याच्याबरोबर होणाऱ्या वासरांचे पण प्राण वाचलेले आहेत.
1: सर आता आपण बरेचदा असं पण बघतो की जनावरांचं काही वेळेला पोट दुखत असतं किंवा शेण टाकणं बंद होतं, म्हणजे आतड्याचे विकार होत असतात काही वेळेला. तर ह्याच्यावर सुद्धा काही आपण उपाय करू शकतो.
0: शेतकरी बंधूंनो, आपण ज्यावेळेस जनावरांना खाद्य देतो वैरण देतो त्याच्यामध्ये जर तुम्ही अचानकच आपण वैरणीचे प्रकार बदलला, समजा आपण एक वाळला चारा किंवा हिरवा चारा आपण देतोय परंतु तुमच्याकडे उपलब्ध कोणता चारा आहे त्या पद्धतीने जर अचानक तुम्ही चारा बदलला तर बऱ्याच वेळा त्याच्या पचन क्रियेमध्ये बदल होतो, त्याच्या आतड्याची असेल किंवा पोटाची हालचाल वाढते आणि ते आतडे एकमेकांच्या वरती गुंडाळे जातात किंवा आतड्याच्या आतड्यामध्ये ते एकत्र गुंतले जातात. या आजाराला आपण वल्वुलस इंटेस्टिनल वल्वुलस म्हणतो किंवा इंटेस्टिनल इंटरसेशन म्हणतो. हे आजार अतिशय प्राणघातक असतात. याचं निदान आपण डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर ते डॉक्टर्स लवकर निदान करतात आणि जो विकार झालेला आहे त्याच्यामध्ये लक्षणं पहा की बऱ्याच वेळा अचानक शेण बंद होतं, शेण टाकायचं

0: बंद होतं. जनावर फुगते, मुख्यतः उजव्या बाजूचे जे पोट आहे ते ज्यादा फुगलेलं असतं आणि पोटामध्ये ते तणाव देतात, म्हणजे की सतत पोटाला पाय मारणे, उठबस करणे अशा प्रकारची लक्षणं अस्वस्थ असतात. आणि हा आजार हळूहळू 2-3 दिवसांमध्ये शेणबंद असल्यामुळे तो बळावतो आणि तो प्राणघातक होतो.
1: अच्छा.
0: पण वेळीच जर आपण त्याच्या आतड्यावरील शस्त्रक्रिया केल्या तर आपण त्याचा 100% प्राण वाचू शकतो आणि त्याला पूर्वीच्या उत्पादनावरती आणू शकतो.
1: म्हणजे ही लक्षणं जी ती बारकाईने बघणं आवश्यक आहे की आपल्या जनावरांना नेमकं काय होतंय हे वेळीच ओळखलं तर शस्त्रक्रिया करणं पण सोपं जातं.
0: हा बरोबर. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपले जनावर ज्यावेळेस आपण संगोपन करतोय त्यावेळेस आहारामध्ये किंवा त्याच्या लक्षणामध्ये दररोज दैनंदिन त्याच्या जीवनामध्ये त्यांचे काय बदल होत आहेत हे निरीक्षण सकाळी ज्यावेळेस आपण गोठ्यामध्ये येऊ आणि संध्याकाळी गोठ्यामध्ये येऊ त्यावेळेस बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे वेळेत आपण त्याच्यावरती योग्य उपचार करू शकतो.
1: नक्कीच. सर, आता आपण बघतो की जनावरं काही वेळेला खाताना काही एखादा मोठा घास असेल किंवा काही वस्तू असेल एखादी तर ती त्यांच्या अन्ननलिकेमध्ये अडकते.
0: हो, हो,
1: तर अशा वेळेला सुद्धा त्यांना काही इजा होऊ शकते.
0: हो.
1: तर मग अशा वेळेला काय नेमकं उपचार करणं आवश्यक आहे?
0: अतिशय महत्वाचा आणि अतिशय योग्य प्रश्न आहे. पहा, याच्यामध्ये काय होतं की शेतकरी बांधव शेती करत असतात, त्या शेतीमध्ये मग कांदा असेल, बटाटा असेल किंवा मक्याची कणीस असेल किंवा अशा प्रकारचे कृषी उत्पादन घेत असतो, त्याच्याबरोबर जनावरांसाठी वैरणीचं सुद्धा ते उत्पादन करतात. बऱ्याच वेळा काय होतं की त्याचं घर, गोठा आणि अंगण हे जवळच असतं, मग हे जे आपण शेतीमध्ये उत्पादन केलेले बटाटे असतील, कांदे असतील, ते तिथंच ते वाळायला टाकतात आणि चुकून एखादं जनावर ते खातं आणि अचानक त्याचा आकार मोठा असल्यामुळं ते अन्ननलिकेमध्ये अडकतं आणि अन्ननलिकेमध्ये अडकल्यानंतर लक्षणं पहा याच्यामध्ये काय होतं की त्याला श्वास घेता येत नाही, कारण अन्ननलिकेत तो जर पदार्थ अडकला, समजा कांदा असेल, बटाटा किंवा कणीस असेल, तर ते श्वसननलिकेवरती सुद्धा दाब देतो.
1: बरोबर आहे.
0: त्याचबरोबर त्याला काही गिळताही पण येत नाही, पाणी जर पिऊ लागलं तर ते उलट येतं आणि मग हा त्याच्या जीवावरती बेतणारा विषय होतो. आणि याच्यामध्ये आपण अति तातडीची शस्त्रक्रिया ज्याला आपण इसोफेगोटॉमी म्हणतो, अन्ननलिकेची शस्त्रक्रिया, ते करून आपण तो अडकलेला पदार्थ काढू शकतो आणि ते प्राण वाचवू शकतो.
1: आणि सर, आपण बघतो काही वेळेला जनावरांच्या खुरांना सुद्धा काही इजा होत असते.
0: हो.
1: तर म्हणजे चालताना किंवा काही त्यांच्या खुरांमध्ये टोकदार वस्तू वगैरे जाऊ शकतात.
0: हो.
1: तर ह्याच्यामुळे त्यांना गँग्रीन वगैरे पण होऊ शकतं. हो. तर अशा वेळेला आपण काय उपचार करायला हवेत?
0: हा,
1: म्हणजे शस्त्रक्रिया करावी लागते का अशा वेळेला पण?
0: नाही, ज्यावेळेस गँग्रीनचा विषय येतो आता त्यापूर्वी मी सांगतो.
1: हो.
0: ज्यावेळेस असे टोकदार घटक त्याच्या खुरामध्ये वगैरे जातात त्यावेळेस ते जनावर लंगतं आणि जर वेळीच आपण लंगत असल्याचं जर पाहिलं किंवा त्याच्यामध्ये टोकदार काय गेलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये सेप्टिक वगैरे काय झालेलं आहे तर योग्य वेळी जर त्याच्या उपचार केला तर आणि तो टोकदार भाग आपण काढला तर त्या गँग्रीनचा विषय पुढे येत नाही.
1: बरोबर आहे.
0: परंतु शेतकऱ्यांकडून किंवा त्याच्या कामाच्या गडबडीमुळे तो आजार बळावला तर गँग्रीन होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा होतं सुद्धा. मग त्यावेळेस जो भाग गँग्रीनच झालेला आहे तो भाग आपल्याला त्या शरीरापासून काढणं अतिशय गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: नाही काढला तर ते पुन्हा वरती जाऊन ते जीवितास
1: शरीरभर पसरू शकतं
0: आणि जीवितास धोका पण होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सुद्धा आपण करून त्यांचा प्राण वाचवू शकतो.
1: बरोबर. सर, आता आपण सगळ्या बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया जनावरांमध्ये कराव्या लागतात, परंतु शस्त्रक्रिया करायला लागू नयेत तर यासाठी काही उपाययोजना किंवा काही प्रतिबंध असा आहे?
0: हो आहे. का पहा, यामध्ये कसं आहे, आता अति तातडीच्या शस्त्रक्रियेमध्ये आपण पाहिलं की एखादा पदार्थ अन्ननलिकेमध्ये अडकतो, हे आपण ह्या गोष्टी टाळू शकतो. कशा टाळू शकतो की अशा प्रकारचे खाद्य किंवा अशा प्रकारचे पदार्थ हे जनावरांच्या खाद्यामध्ये येणार नाहीत याची जर आपण पशुपालकांनी काळजी घेतली तर हा सहजासहजी आपण टाळू शकणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण अखाद्य पदार्थांच्या संदर्भात आपण रुमिनोटॉमीचे जे शस्त्रक्रियेच्या संदर्भात आपण चर्चा केली, हा सुद्धा विषय पहा कसा टाळू शकतो की ज्यावेळेस आपण जनावरांना पशुखाद्य चारतो त्या पशुखाद्यामध्ये जर आपण लवचंबक जर आतमध्ये टाकला तर त्याच्यामध्ये पशुखाद्यामध्ये असणारे जे काही टोकदार घटक असतील, तार

0: असेल, पिन असेल किंवा एखादे काय असेल, तर तो तो आपल्या त्या लोहचंबुकाला चिकटतो आणि तो आपण सहजासहज त्यातून काढू शकतो. अशा प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टी. आता वैरणीमध्ये आपण वैरण जर तपासून आपण जनावरांच्या गव्हाणीमध्ये दिली तरी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी प्लास्टिक वगैरे त्यातून काढले तर आपण याच्यापासून ते आजार आपण टाळू शकतो. त्याचबरोबर आपण शिंगाचे किंवा डोळ्याचे कर्करोग म्हणलो, कॅन्सर्स, हे सुद्धा होण्याची कारण आहेत. की बऱ्याच वेळा काय होतं, खेड्यामध्ये आपलं जनावर किंवा बैल हे सुंदर दिसण्यासाठी आपण शिंग आपण तासतो. तासल्यानंतर काय होतं, त्या शिंगावरती कव्हर आहे ते पातळ होतं आणि त्या पातळ कव्हर मधून जे सूर्यामध्ये असणारे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत ते आत जातात आणि ते कर्करोगाला
1: कारणीभूत
0: ठरतात. बऱ्याच वेळा सुंदर दिसण्यासाठी लोक ऑइल पेंट्स लावतात, ते सुद्धा कर्करोगाला कारणीभूत आहे. अशा प्रकारच्या जर गोष्टी आपण टाळल्या तर सहजासहजी आपण प्राणघातक आजार जे जनावरांमध्ये होत आहेत ते आपण टाळू शकतो आणि शस्त्रक्रिया सुद्धा टाळू शकतो.
1: नक्कीच. तर एकंदरीतच सर, जेव्हा आपण व्यवस्थापन करणार आहोत जनावरांचं, तर जे आजार होतात तर त्या आजारांची जी कारणं आहेत किंवा शस्त्रक्रिया आपल्याला करायला लागू नये यासाठी व्यवस्थापन चांगलं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच हे टाळू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण मोठ्या जनावरांतील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर संजय शिंदे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता कार्यक्रमात ऐकू एक छानसं गीत. अरे संसार संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं विठ्ठल वाघ यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

मंडळी योगेश यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं आनंद घन यांचं आणि चित्रपट होता साधी माणसं. बरे मंडळी, या गीताबरोबरच आजचा आपला माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर कीर्तन आपण ऐकू शकाल, कीर्तनकार शकुंतला जोग. आणि 6:40 वाजून 40 मिनिटांनी कृषीवाणी या कार्यक्रमात आवळा लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, मी सविता गुटाळ आता आपला निरोप घेते. या कार्यक्रम

कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. उद्या संध्याकाळी भेटूयात. माझे आभार माझे शिवार या कार्यक्रमात. तत्पूर्वी उद्या सकाळी 6:40 आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

माझे आवार माझे शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका आमच्या हॅलो शंका समाधान या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी म्हणजेच दिनांक 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखधाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 यावेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता आणि शुक्रवारी दुपारी 3:10 DTH वाहिनीवर पुन्हा प्रसारित केलं जाईल. तर अवश्य फोन करा. विषय पुन्हा ऐका महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर कपिल सुखधाने. आणि फोन नंबर्स पुन्हा ऐका 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हॅशटॅग कोड अवश्य लावावा. आणि हा कार्यक्रम आपण त्याच दिवशी अर्थात बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल आणि याचं पुन्हा प्रसारण DTH वाहिनीवर दुपारी 3:10 शुक्रवारी आपण ऐकू शकाल. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता असलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जात आहेत. पत्ता पुन्हा एका, कार्यवाह मराठी विज्ञान परिषद

रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विषय ऐका, विद्यार्थी गटाकरिता म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि स्पर्धेकरिता शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. निवेदन संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार। भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू। व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार। भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे। तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला। न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं। दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करार

करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे, तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN Express या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे.
लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी

0: मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या, पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 34 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. स्वर आणि रचना आहे अशोक अंबादास शिंदे यांची.
2: ऐका ऐका विद्यार्थी वर्ग, काढूया मार्ग, बनूया स्वर्ग भूमीवरती. तरुण सारे

आत्ताचं हे गीत गायलं होतं अशोक अंबादास शिंदे यांनी, आणि गीत होतं अशोक अंबादास शिंदे यांचंच. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाईंची रचना भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांच्या स्वरात.

भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांनी गायलेलं संत जनाबाई यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बाळ चावरे यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश वैद्य यांचं गीत. गायलं आहे उत्तरा केळकर यांनी.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कलाकार डॉ आर माधुरी देवी यांचं कर्नाटिक वीणा. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ये आकाशवाणी दिल्ली का इंद्रप्रस्थ चैनल है। मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज़, डीआरएम 810 किलोहर्ट्ज़ पर। समय हो गया है आपकी और हमारी।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता। रात्रीचे 11:10 होत आहेत, आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये। दरम्यान आपण ऐकू शकाल एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। नमस्कार, शुभरात्री, जय हिंद।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 32, किमान तापमान कुलाबा इथं 28 आणि सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 79 आणि सांताक्रूज इथं 76%. येत्या 24 शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, तसंच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. 11:12 होत आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.

श्रोत्र कार्यक्रमाची सुरुवात आपण केली अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांच्या रचनेनं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आत्ता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आत्ता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

अरुंधती यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 11:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मीनल माटेगावकर यांचं गायन. राग आहे अभोगी, विलंबित आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमवर साथ जयंत फडके यांची.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मीनल माटेगावकर यांचं गायन, राग होता अभोगी. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावडी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका. पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारले.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी 12:00 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य पत्रपेटी. लेखक आहेत केशव काकतकर आणि सादरकर्ते आहेत जयगोपाल मेनन.
2: नभोनाट्य सादर करत आहोत पत्रपेटी. लेखक केशव काकतकर. सादरकर्ते जयगोपाल मेनन.
3: आले आले, कोण आहे? अगं मी अनु, तुझी मैत्रीण अनुराधा साठे. अगं दार उघड आधी.
4: भैया अनु, तुझा आवाज किती वेगळा वाटला ग.
3: अगं आणखीन काही दिवसांनी हा माझाच आवाज याची मला देखील खात्री वाटणार नाही.
4: आणि तुझा चेहराही किती बदललाय अनु, केसात पांढरा रंगही दिसायला लागलाय.
3: अगं काही माणसं अशी असतात की त्यांना वयापेक्षा अधिक प्रौढ व्हावं लागतं. ज्या वयात आनंद उपभोगायचा त्या वयात मानसिक तणाव सहन करावे लागतात. ज्या वयात भटकावंसं वाटतं त्या वयात मुलाबाळांच्या रगाड्यात घरातच बांधून घ्यावं लागतं. आयुष्याचे रंग विटायला लागतात, उडून जायला लागतात.
4: अगं असं झालंय तरी काय तुझं? चांगली 3 मुलं आहेत, नवरा कंपनीत नोकरीला आहे, तुझी शाळेतली सर्व्हिस सुरू आहे. मी अशा काय विचित्र गोष्टी बोलतेस तू?
3: लग्न करताना विचार नाही केला, इथंच चुकलं माझं.
4: कसला विचार करणार होतीस ग? तुझं किंवा माझं लग्न आपण ठरवीत नसतो अनु. अगं विवाहाच्या गाठी परमेश्वर स्वर्गात बसून मारतो, आपणाला नाही कळत त्या.
3: अगं पण माझ्या मते तो नुसत्या गाठी मारीत असताना तर एक वेळ त्या सहज सोडवून मोकळं तरी होत आलं असतं.
4: पण ईश्वराची गाठ ती पक्की असते ना, तू कशी सोडवशील?
3: ती सोडवली असती ग, पण त्या मेल्या परमेश्वरानं त्याला इतक्या सुरगाठीनी निर्गाठी मारले आहेत ना की आता अक्षरशः गळफासच म्हणावं लागणार आहे त्या गाठीला.
4: काय ग अनु, पण तू तर प्रेमविवाह केला होतास ना, मग आता कुठं माशी शिंकली? काय झालंय तरी काय असं उद्विग्न व्हायला?
3: मी कुठं प्रेम करायला गेले होते? तेच तर आले माझ्या मागं मागं. मी काही बोलावलं नव्हतं व गाळ्यात पडले नव्हते त्यांच्या.
4: ठीक आहे ठीक आहे, पण शेवटी लग्नाला तयार झालीसच ना माधव बरोबर?
3: बाबांनी सांगितलं म्हणून तयार झाले, पण त्यांना बिचाऱ्यांना कुठचं पुढे भविष्य कळलं होतं असं काही घडेल म्हणून?
4: काय वाईट केलंय त्यांनी? लग्नाला इतकी वर्ष झाली, मुलं मोठी झाली आहेत, संसार अर्ध्यावर झालाय, 2 मुलींनी 1 मुलगा. दिसायला सगळी कशी सुरे गोरीपा आणि तेजस्वी आहेत, स्वभावानेही छान आहेत. दुष्ट लागेल असा संसार आहे तुझा, तरीही तुला घरात सुख नाही म्हणतेस हे काय मला पटत नाही. बघ
3: एकदा माझ्याकडे ये 4 दिवस आणि बघ काय खेळखंडोबा झालाय माझ्या आयुष्याचा.
4: काही नाही, आपण मान्यावर आहे सारं काही. तुझे माधवराव तरीवाईक असतील पण स्वभावानं वाईट मुळीच नाहीत. हा
3: तेच ते. अगं दुरून डोंगर साजरे दिसतात, सगळे नवरे एकसारखेच. इतकी वर्ष मी त्यांच्या बरोबर कशी काढली ते मलाच कळत नाही.
4: हे बघ अनु, असं आडून आडून बोलू नकोस, काय ते स्पष्ट सांग बघू.
3: इतकं मगाच बसून बोलतेय त्यातून नाही का कळत तुला?
4: कळते ग, पण नीटच उलगडत नाहीये म्हणून विचारते.
3: मग ऐक तर, हल्ली यांचं वागणं अजिबात बरोबर नाही.
4: काय सांगतेस काय?
3: पहिल्यापासून 63च आहेत पण आता तर जास्तीच. प्रत्येक गोष्टीत भांडण, सारखी चिरचिर. अगं साध्या भांड्यांच्या स्टँडवर भांडी लावण्यावरून सुद्धा भांडतात. मुलांशी भांडण, मुलींशी भांडण, बारीक सारीक गोष्टीवरून ओरडतात. आणि विशेष म्हणजे?
4: आणि काय विशेष?
3: हल्ली पदोपदी भयानक शिव्या देतात.
4: अरे बापरे,
3: पाजी आहेत, हरामखोर, बदमाश, आणि पुढे तर आई बहिणीवरून शिव्या. याचा परिणाम आता घरात नाही का होणार?
4: म्हणजे मुलं देखील?
3: होय होय, ती देखील एकमेकांना सारखी शिव्या घालीत असतात. अशा परिस्थितीत मी बाईनं काय करावं, कसं जगावं, तूच सांग.
4: खरं ग बाई तुझं म्हणणं अनु, पण निघेल या तुने काहीतरी मार्ग.
3: तुझ्या मनोरपंतानं सांग ना काहीतरी करायला. देवदेव करणारे उपासक आणि साधूबाबा म्हणवतात ना स्वतःला, हेही मानतात हो त्यांना. विचार ना त्यांना एखादा जालिम उपाय.
4: म्हणतेस त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही,

0: पण खात्री देत नाही मी, पण जरूर विचारा. बरं जाते ग मी.
1: ए निघालीस तू?
0: हो हो
1: जपून जा हा, काळोख पडलाय.
0: हो हो जाते.
1: ए रिक्षाला जा पटकन.

0: अंजू अंजू जा बर दारूगढ़ तुझा भटक भवानी आई साहेब आले असतील बघ जा
1: आई किती उशिरा 8:30 वाजून गेलेत
0: आज कुठे शाळेचं गॅदरिंग असेल नाहीतर महिला मंडळात काव्य वाचन असेल त्यामुळे झालाय उशीर काय
2: शाळेचं गॅदरिंगही नाही आणि महिला मंडळही नाही उगीच तणतणायला नकोय सगळ्यांनी
0: मग आज इतका उशीर का झाला हल्ली बघतोय तो रोज उशीरच होतोय घरी यायला आज जास्तच
2: अलकाकडे गेले होते जरा काम होतं माझं
0: जराशा कामाला इतका वेळ
2: हो य जराशा कामाला बराच वेळ
0: असं जमणार नाही बाईसाहेब घरातील सगळी कामं वेळेवर व्हायला पाहिजेत वेळेवर
2: ते तुम्ही मला सांगायला नकोय मला कळतंय सगळं एक दिवस जरा उशीर झाला तर इतकं बोलायला नकोय
0: हे बघ अधिक राग वाढू नकोच उगाच मलाही भांडायला येतं म्हटलं
2: मग बसा स्वतःशीच भांडत मी जाते आत कामाला अंजू
1: अगं पण अशी ओरडतेस काय मोठ्यानं केवढा आवाज तुझा
0: आपण शाळेत असल्यासारखंच वाटतंय तिला
1: बाबा तुमचं कुसक बोलणं पुरे आई काय करायचंय ग
2: सगळे कपडे नीट घड्या घालून कपाळात लावून ठेव
1: आत्ता सांगतेस हे तू आई रात्री 8:30 आई भूक लागले ग मला मी खेळून आले आणि घरात खायला काहीही नव्हतं
2: मग मला खा सगळी मेली कशी माझ्याच राशीला आली रवी कुठं आहे मंजू कुठं आहे
1: ती सहवासाच्या पिक्चरला गेली
2: काय सिनेमाला गेली मग मला सांग तिकिटाला पैसे कोणी दिले त्यांना
1: बाबांनी
2: छान पोरांना असं लाडावून ठेवायचं मी माझ्यावर सतत डापरायचं व्रतच घेतलं यांनी वाटत पळून जावं घरातून
1: मी काय केलंय गाई उलट मीच मदत करते तुला कामात
2: काही नको काढ घ्यायला आईची तूही त्यातलीच तोंड पुजी बरं तू सांगितलेलं काम कर मी चटकन स्वयंपाकाचं बघते भूक लागली म्हणतेस ना कुकर लावते आत्ता होईल जेवण गॅसवर

0: मी जरा मनोहर कडे जाऊन येतो, आता भेटेल तो.
1: काय काम आहे?
0: जरा ऑफिसच आहे.
1: लवकर या. तुमचं ऑफिस, माझी शाळा आणि मुलांची पण शाळा आहे. घड्याळाकडे लक्ष ठेवा म्हटलं. कारण?
0: कारण काय?
1: एकदा तुमच्या गप्पा सुरू झाल्या ना की भान राहत नाही तुम्हाला, म्हणून सांगते.
0: मला सगळ्या गोष्टींचं भान नेहमीच असतं. माणसानं स्वतः चोख असावं आणि मगच दुसऱ्यांना सांगावं. समजलं? येतो लवकरच, काळजी करू नकोस माझी.
1: तुमच्याशी वाद घालायला मला आत्ता वेळ नाहीये. कळलं?
0: लगेच कामाला लाग.

0: अरे वा वा वा वा माधव, तू आणि सकाळी सकाळी कुठे फिरून आलास की काय? भरपूर ओझोन खाऊन आलेला दिसतोयस. मॉर्निंग वॉक की काय?
1: तसं म्हटलंस तरी चालेल, तेवढ्यात मनावरचा ताण कमी.
0: म्हणजे?
1: अरे बाबा, आमचं घर म्हणजे नुसतं भांडणघर झाले. भांडणघर?
0: भांडणघर की भांड्यांचं घर?
1: दोनच. भांडण झाली की पातेल्या, तांबे, भांडी दाण दाण वाजतात. मग आरडाओरड, मग आपापसात मुलांची मोठ्यानं आरडाओरड.
0: अरे,
1: आंघोळीला नंबर भांडण, शौचालया नंबर भांडण, जेवायला नंबर भांडण, वाढण्यावरून भांडण, अभ्यासावरून भांडण, आणि त्यात आमच्या बाई साहेब
0: त्यांचा नंबर कितवा.
1: अरे त्या तर फर्स्ट क्लास फर्स्ट. अरे अक्षरशः वैतागलोय वैतागलोय या बायकोला.
0: अरे ह्यात तुझाही सहभाग असणारच. भांडाला भांडण.

0: लागलं की आवाज होणारच. मला वाटतं तूच काहीतरी मार्ग काढायला हवायस, अगदी शांत राहायला हवंय.
1: अरे एक वेळ तसं केलं तरी तिथं कुसकं बोलणं ऐकावं लागेलच मला. मराठीची PhD आहे ती PhD. अरे इतकं आडून पाडून कुसकट बोलते की मुसकट फोडून टाकावं असं वाटतं मला. मी तर बुवा साप चुकलोय असं मला आता वाटायला लागलंय. काय करायचं तेच कळत नाहीये मनोहर.
0: आलं लक्षात आलं लक्षात आलं. ह्याला उपाय आहे. जालिम उपाय आहे.
1: लवकर सांग मनोहर लवकर सांग. अरे मी लपून जाऊ का तुझ्या घरात 8 दिवस? अरे मग कळेल सगळ्यांना.
0: अरे लपून काय होणार, हा आणि किती दिवस काढशील असे तू?
1: मग पळून जाऊ.
0: म्हणजे तू हरलास? अरे संसाराला घाबरून पळपुटा बनलास असं होईल.
1: मनोहर मग तूच सांग बघू ही गाडी रुळावर आणायची कशी?
0: सांगतो सांगतो. पण मोठ्यानं नाही.
1: मोठ्यानं नाही?
0: नाही मोठ्यानं नाही. अरे आप हलकाय ती ऐकेल ना म्हणून.
1: ठीक आहे सांग.
0: इकडे काम कर. सांगतोय. कळलं?
1: ओके. आले लक्षात आलं.
0: हा
1: बरं येऊ मी आता.
0: अरे असं नाही पा म्हणजे. अरे चहा तरी घेऊन जा की.
1: नको.
0: अरे थांब हे बघ. अरे चहा घेऊन जा.
1: नको. ती कॅप्टन कैदाशीन घड्याच्या काट्यावर डोळे लावून बसली असेल. अरे जरा उशीर झाला की ऑर्डर फायर.
0: अरे थांब रे थांब. मला पण जायचंय ना. अग अलके.
2: अरे नको उगत वहिनीना त्रास.
1: अरे अरे त्यांची घाई असेल सकाळी.
2: अरे त्यात त्रास कसला आलाय? अग अलके.
3: आया तुम्ही काय आलायत माधवराव?
0: म्हणजे इतका वेळ मी काय स्वगतच बोलत होतो वाटत नाटकातलं. हा हे बघ चटकन थोडा चहा कर बघू.
2: वहिनी फक्त अर्धा कप.
0: मला पण तेवढाच कर.
3: बरं कळलं. आता आणते. ठेवलाच आहे मी.
0: माधवराव काय मिळते का तर प्रत्येक वेळेला
3: हा चहा. हा हे घ्या माधवराव. आणि हा अगदी अर्धाच कप आणला बरं का. आणि हा तुमचा. आता सावकाश चालू दे तुमच्या गप्पा.
1: अहो चालू देत काय. चहा घेतला की स्ट्रेट घरी राहणार, थांबायला वेळ नाही. बरं येतो मनोहर पंत. वहिनी येतो. वहिनी
3: हे काय गेले वाटतं माधवराव?
0: हो
3: काय सांगत होते सकाळीच?
0: सांगणार काय कपाळ, स्वतःच्या संसाराची कर्म कहाणी.
3: अनु देखील माझ्याकडे येऊन हेच सांगत होती काल संध्याकाळी.
0: मग काय उपाय सांगितलास का तिला?
3: सांगितलं की.
0: काय सांगितलंस?
3: आपली पत्रपेटी.
0: अरे म्हणजे मी माधवरावना सांगितलेलं ऐकलंच वाटतं.
3: अहो भिंतीलाही कान असतात बरं का. त्या कानाला कान लावून मी ऐकलं सगळं. आणि काय गंमत हो.
0: आता गंमत कसली?
3: अहो हाच उपाय मी अनुलाही सांगितलाय.
0: काय म्हणतेस काय? बाकी बोला फुलाला गाठ पडते ती अशी. खरंच दोघांची आयडिया एकच कशी नाही. खरंच तू मनकवडी आहेस अलके.
3: मी मनकवडी असेन तर तुम्ही मन कवडा नाही का?
0: हो बघूया तरी आता काय नवल घडतं ते.
3: पण काय हो तुम्हाला काय वाटतं आपण सुचवलेल्या मार्गानं त्या दोघांचं भांडण संपेल? त्यांच्या घरात आनंदाचे फुलबाजे पुन्हा उडतील?
0: प्रत्यक्ष काय घडेल त्यावरूनच काय ते ठरवावं लागेल. आपला उपाय क्वचित एखाद्या कुटुंबातच उपयोगी पडायचा. पण अलकी हे बघ अशा काही गोष्टी घडवून आणायलाच पाहिजेत. नाही त्या आवश्यकच आहेत.
3: आता इतका संसार झाल्यावर या वयात दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं.
0: हो
3: एकमेकांचे गुण घ्यावेत.
0: बरोबर आहे.
3: दोषांकडे डोळे झाक करावी. हो की नाही?
0: हो. अगं म्हणून तर आपली पत्र भेटी.
4: ए आई आपल्या घराला पूर्वी कधीही पत्रपेटी नव्हती. मी आता बघते तर
5: दोन आहेत असंच ना.
4: पण दोन कशाला?
5: अगं एक तुझ्या बाबांची आणि दुसरी माझी.
4: मग आमच्या तिघांसाठी नकोच वाटतं ती.
5: काही गरज नाही. मी तुम्हाला पत्र तरी कोणाची येत आहेत ग? उगाच रिकामे खोके कशाला ठेवायचे?
4: मग तुम्हाला सुद्धा दोन पत्र पेट्या कशाला? बाबांची पेटी तुझी पत्र पडणार नाहीत वाटतं.
5: त्याच्याशी तुला काय करायचंय?
4: एकावर बाबांचं नाव आणि दुसऱ्यावर तुझं नाव टाकलंय आणि दोघांनाही कुलप. उघडायच्या कशा पेट्या? किल्ल्या कोणाजवळ आहेत?
5: आहेत आम्हा दोघांजवळ. आणि तुला नसत्या चौकशा कशाला व्यार? आपल्या अभ्यासाचं बघ आधी.
4: ठीक आहे आई. मी जरा शेजारच्या स्मिताकडे जाऊन येते. थोड्या मॅथ्सच्या डिफिकल्टीज आहेत म्हणून.
5: जा पण वेळेवर परत ये. कळलं?
4: बरं आई जाते मी.

0: आज मला मोठं पत्र लिहून टाकायलाच हवं. लिहिण्यासारखं बरंच आहे, मनात आहे तोवर चटकन लिहून मोकळं व्हावं. एक, आजपासून तुमच्या तोंडी येणारी शिवराळ भाषा आणि शिवीगाळ बंद करा. दोन, ऑफिसमधून वेळेवर येणं अगत्याचं आहे. तीन, सकाळी आणि रात्री थोडा वेळ मुलांच्या अभ्यासाची आस्थेनं चौकशी करीत जा. चार, मित्रांबरोबर नको त्या विषयावर भिकार गप्पा मारणं बंद करा आणि तो वेळ सत्कारणी लावा. वाचन केलं तर मला आनंदच होईल. त्याचबरोबर त्या घाणेरड्या वासाचं तुमचं सिगरेट व्यसन आणि पान तंबाखू बंद करा. कळावे, आपली अनुराधा. बस, पहिली मात्रा कितपत लागू पडते ते पाहावं आणि मग उरलेले वळसे घ्यायलाही हरकत नाही. शाळेत जाण्यापूर्वीच पत्र ह्यांच्या पेटीत टाकून द्यावं. बस, आता फक्त प्रतीक्षा.
1: माझी पत्रपेटी काय म्हणते बघावं जरा. वा, पत्र दिसतंय बाईंच. वा वा वा वा, अगदी दमात घेतलंय मला. स्वतःला समजते तरी कोण ही. पण आपण याप्रमाणे वागायचं ठरवलं तर तर काय? शिव्या बंद, टायमात घरी, ब्रिज बंद, सिगरेट बंद, पान बंद. अरे पण सगळं एकदम जमणं तसं कठीणच आहे, नाही का? पण बघूया जमतं का. अरे वा, एवढा दम देऊन सुद्धा शेवटी आपली अनु म्हणायला विसरली नाही. वा वा भाई, दम, वा वा, तुमचा दम, बायकोचा दम. पण आता मला पण तिच्यासाठी लिहून ठेवायला हवंय. सरळ पॉइंट्सच लिहून टाकतो. येस, फाईन आयडिया. पेटी टाकण्यापूर्वी वाचून तर पाहूया. प्रियानुस, आपले पत्र मिळाले, सूचना समजल्या. त्या एकदम प्रत्यक्षात आणणं कठीण, पण प्रयत्न राहील, निश्चित खात्री बाळगावी. आता तुमच्यासाठीही माझ्या काही सूचना आहेत, त्या ध्यानी घ्याव्यात. एक, आपण शिक्षिका असल्याने माझ्यापेक्षा आपण मुलांचा अभ्यास घ्यावा. शाळेत प्रगतीबद्दल चौकशी करणं अगत्याचं मी करीनच. दोन, गेले 4 दिवस दूध उतू जातंय ते का याचा नीट विचार व्हावा. दूध तापवणाऱ्यांनी ती जबाबदारी मुलांवर देऊ नये. 3, आपण अलीकडे कलप वापरताना आणि गंगावन लावताना आढळलंय. मला वाटतं या गोष्टी वापरून खोटं तारुण्य आणि सौंदर्य आपणाला बरं दिसत नाही. वयोमानानुसार पिकलेले केसही तुम्हाला शोभून दिसतील. रिस्पेक्ट द ग्रे हेअरचाही फायदा उठवा, फायदा. 4, तिरकस, तुटक आणि खवटपणे माझ्याशी बोलत जाऊ नका. लग्नापूर्वी अशा सौम्य आणि मैत्रीच्या शब्दांनी बोलत होतात, त्यानुसार बोला. माझ्यातील दोष त्यामुळे कमी व्हायला मदत होईल. 5, तू माझ्या बहिणीची टिंगल करायची थांबवशील तर मीही माझ्या मेवणीबद्दल कौतुकानं बोलेन. बाकी पुढील पत्री तुझा माधव. आता बघूया तरी कशी नागिणीसारखी फुसफुस करते ती. पत्र तर पेटीत टाकून देतो माधवराव.

0: शाळेतून आल्याबरोबर पत्रपेटी उघडली मी सगळं समजलं. स्वारी जरा नरमलेली दिसते, एक तरी मात्रा लागू पडलीशी वाटते, बाकी वळसे हळूहळूच घ्यायला हवेत. कोण आहे?
1: अगं मी अलका.
0: हा अलका का, ये ना.
1: अगं सहज बाजारात गेले होते, म्हंटल आली असशील तू घरी, भेटूनच जावं.
0: ये ना, बस आत्ता चहाच ठेवलाय, दोघींनी घेऊ या ना.
1: आणि माधुरा कुठे आहेत? अजून आले नाहीत वाटतं.
0: आले असावेत, पण पुन्हा बाहेर गेले असतील.
1: कशावरून ग?
0: अगं पुन्हा दोघांची ट्रिक, पत्रपेटी.
1: मग काय, गाडी येणार का रुळावर?
0: अगं पत्रोत्तरी काय होणार, आधी होता वाघ्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना, असं झालं नाही म्हणजे मिळवली.
1: पण चालू ठेवा हा कारभार. मला वाटतं घरात मुलांच्या समोर भांडून तमाशा करण्यापेक्षा हा उपाय बरा की नाही?
0: एकदम फर्स्ट क्लास, मला आवडली हा आयडिया. तेरी चूप मेरी भी चूप.
1: मला आपलं वाटतं याचा उपयोग चांगलाच होईल म्हणून.
0: बघूया, प्रयत्न तर करायला हरकत नाही. बरं ते जाऊ दे, मेलं रोजचंच आहे ते. चहा घे बघू आधी तू. आणि मनोहरपंत काय म्हणतात?
1: त्यांनी तर आपलं सगळं लक्ष माधुरावर केंद्रित केलं आहे. कदाचित आमच्या घरी सुद्धा गेले असतील ना ते, कुणी सांगावं.
0: हो शक्यता आहे, पुरुषा पुरुषांच्या गप्पा द्या, वेगळ्या असत्या आपल्या वेगळ्या.
1: ए बरं बाई, अनु मी निघते, फार वेळ बसून चालायचं नाही मला, निघतेच. ए पण उद्या परवापर्यंत काय काय झालं ते कळवायला विसरू नकोस.
0: हो हो
1: गले ग.
0: हा

0: काय माधवराव, काय भांडण वगैरे कितपत?
1: जरा थंडावलंय प्रकरण. विशेष म्हणजे न बोलता काही चांगल्या गोष्टी घरात घडायला लागल्यात.
0: म्हणजे पत्रपेटी उपयोगी पडते म्हणायची.
1: अजून तिचे पॉइंट्सनी माझे तक्रार पॉइंट्स पूर्ण झालेले नाहीयेत. उद्या परवापर्यंत बऱ्याच प्रश्नांचं आभाळ स्वच्छ होईलच वाटतं.
0: अरे काय काय पॉइंट्स आहेत तुझे?
1: तुला सांगून काय उपयोग त्याचा?
0: आपण सांगशील की नाही?
1: अलकेच्या मार्फत तिच्यापर्यंत पोचवणार असलास तर सांगतो.
0: अवश्य अवश्य. अरे स्त्रियांची मनं स्त्रियाच अधिक ओळखतात म्हणे. बोल बोल बोल बोल.
1: माझ्या पुढच्या तक्रारी अशा आहेत.
0: बोल.
1: एक, तिला झाडं लावायची आवड आहे.
0: बर.
1: अरे कुंड्या आणल्यात त्या पडून आहेत.
0: बर.
1: ते काम तिनं करायला हवं येत्या रविवार पर्यंत.
0: आगे बढो.
1: नंबर दोन.
0: हा.
1: अरे ती धान्याचे नमुने पर्स मधून आणते. आजपर्यंत 3 पर्सेस अशा वापरून फाटल्या. हल्ली पर्सेसची किंमत किती आहे ठाऊक आहे ना तुला?
0: हो हो. पण म्हणजे अनुनं काय करावं असं तुझं म्हणणं आहे?
1: अरे पिशव्या ठेवाव्यात 2-4 प्लास्टिकच्या आणि त्यातून आणावेत ना नमुने 1000.
0: हा.
1: पण ऐकतही कोण इथे?
0: बर. तिसरा पॉइंट काय?
1: शेजारनिशी उगाच गप्पा बराच वेळ मारत राहायच्या नाहीत. त्या कमी व्हायला पाहिजेत.
0: एवढंच ना? बस डोंट वरी. अरे तुझे पॉइंट तिला समजतील, अवश्य समजतील. हे बघ ही बघ ही बघ अलका आलीस बघ.
2: भाऊजी तुमच्या घरूनच आले आता?
1: बाईसाहेब आल्यात काय? म्हणजे भेटल्या का घरात?
2: नुसत्या भेटल्या नव्हे, तुमचीच वाट बघतायत.
1: माझी आणि वाट? अरे हो हो हो. मला जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे.
0: अरे
1: ओ तिच्या पॉइंट मधला पॉइंट नंबर 1 आहे तो.
0: अरे
1: बरं बरं निघतो मी निघतो मी.
0: अरे पण चहा तरी घेऊन जा.
1: नको नको, परत कधीतरी. अच्छा येतो वही येतो मी.
0: अलके. अगं तुझ्या मार्फत त्याच्या तक्रारी पोहोचवायच्या तो अनुताई ना.
2: तक्रारी?
0: पत्रपेटीतल्या. तुला मग सविस्तर सांगतो.
2: मलाही काल तिनं असं सांगितलंय.
0: हा म्हणजे?
2: पत्रपेटी ऐवजी मी कुरियर म्हणून काम करावं असं तिचं म्हणणं आहे.
0: अगं पण तक्रारी तरी कळू दे, काय काय पॉइंट्स आहेत?
2: तशा हास्यास्पदच आहेत थोड्याशा.
0: म्हणजे?
2: म्हणजे भाऊजी जबरदस्त घोरतात म्हणे झोपेत अलीकडे. वहिनींना याचा भयंकर त्रास होतो, झोप येत नाही त्यांना.
0: अगं सोपा उपाय.
2: काय तो?
0: हलवून जागा करून कुशीवर झोपायला लावायचं त्याला. घोरणं बंद. बर पुढे.

0: पाण्याच्या?
1: अहो पाण्याच्या नव्हे. मुलांवर वाईट परिणाम होईल म्हणते ती या गोष्टीचा.
0: बरोबर बरोबर, त्याला पण मी सांगेन हा, हे बंद करून टाक प्रकरण म्हणून.
1: हो बाई, तसं सांगणं अवघडच हो, पण हे सगळं माधव भाऊजींना तुम्ही समजावून सांगा म्हणजे बरं पडेल.
0: नाही नाही, सांगेन सांगेन. अगं रविवारी ती दोघं येणारच आहेत आपल्याकडे, त्याच्या अगोदरही मी गाठीन त्याला आणि सांगेन सगळं नीटपणे.
1: हा मग उत्तमच झालं.
0: होय.

0: अरे वा, आज स्पेशल संडे दिसतोय.
1: कशाबद्दल म्हणतेस?
0: हो, जरा खिडकीतून डोकावून तरी बघा बाहेर.
1: अरे वा वा वा वा, आज अगदी सह माधवराव. अहो, काय प्रकार तरी काय? अरे ओ, अरे पण बाकी दोघं कुठे आहेत?
2: ती बसलीत दोघं टीव्ही समोर कार्यक्रम बघत. नंतर सिनेमा आहे ना, आता हलायची नाही टीव्ही समोरून.
1: काय अंजुबाई, कसा काय चाललाय अभ्यास?
3: आम्ही काही स्कॉलर नाही मनोहर काका, आम्हाला कोण मार्गदर्शन करतोय? आमचे आम्हीच.
2: पुरे पुरे, आता बडबडत बसू नको.
1: आता सगळे आधी शांतपणे बसा बघू. हलके हे बघे, आता काहीतरी मस्त पैकी खायला होऊन जाऊन दे सगळ्यांना.
0: हो हो, करते ना. अंजू अनु, तुम्ही इथेच बसा, मी सगळं तयार ठेवलं अगदी.
3: ए मावशी, मी जरा पलीकडे मैत्रिणीकडे जाऊन येते.
0: आता ही कोण तुझी मैत्रीण?
3: अग, तुमच्या पलीकडेच ती शुभा साने, नाही करत तिच्याकडेच, येते लगेचच.
2: हे बा, जा अंजू, पण वेळ काढत बसू नको. बरं का?
3: बरं.
1: काय माधवराव, एकंदर होम फ्रंट आता ठीक आहे ना? काय वहिनी,
0: म्हणजे आमच्या पत्रपेटी आणि कुरिअर सर्व्हिसचा काही उपयोग झाला का अनु?
4: म्हणजे तसा इफेक्ट बरा आहे. पत्र वेळेवर येतात, पत्र वेळेवर मिळतात,
2: आणि न बोलता मनोगत मांडता येतो. नो भांडण, नो तक्रार.
1: म्हणजे उपयोग झाला म्हणायचा?
4: तात्कालिक ठरला नाही म्हणजे मिळवली.
2: हो, नाहीतर दुसऱ्या मिनिटाला आपल्या शिव्या सुरू.
4: एवढ्या दिवसात माझ्या तोंडून एक तरी शिवी ऐकलीस का? माझं असं आहे, एकदा नो म्हणजे नो, पण तुझं मात्र तसं नाहीये.
2: काय नाही?
4: कुसक बोलणं कुठं कमी झालंय? कालच आडून शब्दांची फेकाफेकी.
2: मुळीच नाही, तुमचंच बोलणं कुसक असतं.
0: झालं, पत्रपेटीनी कुरिअर सर्व्हिस बुंबली म्हणायची. अगं अनु, काय हे?
2: ह्यानीच भांडण काढलंय. मी बरी ऐकून घेईन.
4: मी तरी काय ऐकून घ्यायचं?
1: हे बघा, हे बघा, पत्रपेटीनं तुम्हाला बोलायला शिकवलंय ते चांगल्या रीतीनं.
4: ऑफकोर्स.
0: मग आता भांडण कशाला? तुमचं एकमेकांवर पूर्वी इतकं प्रेम राहिलेलं दिसत नाहीये. खरं
2: असं नाही.
1: मग घरात भांडणं का व्हावीत?
4: अति प्रेमामुळे. मनोहर, भांडणाशिवाय संसारात रंगत येत नाही असं म्हटलंय कुणीतरी.
0: मान्य आहे, पण ते लटकं असावं. एकमेकांविषयी प्रेम ठेवून असावं. मनात प्रेम, जिव्हाळा, मैत्री असावी. दुसऱ्यांचं दुःख जाणावं एकमेकांनी. नवरा बायको दोन व्यक्ती असतील, पण ती मनानं मात्र एकरूपच असायला हवी.
1: अरे भांडायचं असलं तर तेही हळू आवाजात, आणि मुलांसमोर मुळीच नाही.
2: आम्हाला सगळं कळतं हे भाऊजी.
4: हो, पण वळत नाही ना.
2: तुम्ही वळवा ना, मग आम्ही येतो मागून वळत वळत.
0: बरं, ते जाऊ द्या. आजपासून ठरवाच की भांडण बंद, सारं काही समजुतीने घ्यायचं दोघांनी. हा, आणि मुलांच्या बाबतीतही भडकायचं नाही, चिडायचं नाही.
1: उतून मातून संसाराचा वसा टाकून द्यायचा नाही बरं का वहिनी? माधवराव, तुम्ही पण संसाराचा हा डाव भांडून मोडायचा नाही.
0: राग आला रे आला की कागद घ्यायचा, पेन उचलायचं,
1: आपल्या तक्रारी लिहून काढायच्या आणि
5: पत्रपेटी गाठायची.

0: नभोनाट्य सादर झालं पत्रपेटी. लेखक केशव काकतकर. सादरकर्ते होते जयगोपाल मेनन. यातील भूमिका आणि कलाकार अनुराधा नीता जोशी, माधव किरण साळवी, अलका नीला पालकर, मनोहर विजय पेडणेकर, अंजू कुमारी धनश्री भावे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, नभोनाट्य आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: भान घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
4: श्रोतः हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. 12:33 होत आहेत. ऐकूया गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया महानंदा या चित्रपटातील गीतानं. स्वर आहे सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा. गीत आहे शांता शेळके यांचं. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

कार्यक्रमात आत्ता ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातील गीत. स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि पुष्पा पागधरे यांचा. गीत आहे सुधीर मोघे यांचं. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

अगं बाई अरेच्चा, या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वर होता शंकर महादेवन आणि सहकारी यांचा, गीत होतं गुरु ठाकूर यांचं, संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमात आत्ता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांता शेळके यांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं. चित्रपट आहे अष्टविनायक.

कार्यक्रमात आता ऐकूया अजिंठा या चित्रपटातील हमशिका अय्यर यांच्या स्वरातील गीत आहे नाधो महानोर यांचं, संगीत दिलं आहे कौशल इनामदार यांनी.

0: अंशिका अय्यर यांच्या स्वरातील अजिंठा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं नाधो महानोर यांचं, संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतली.

0: आणि मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: भान घाल पिंगा वारा माझा परसा.
2: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
3: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ.
4: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. 1:02 होत आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया शाश्वती सहा यांचं सितारवादन. राग आहे मेघ. मध्यलयगत झपतालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे अजित फाटक यांची.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात शाश्वती साहा यांचं सितार वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात. आता ऐकूया मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो, तमाशाच्या सुरुवातीला जो गण गायला जातो त्याबद्दलची माहिती सध्या आपण घेत आहोत। आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकूया। कबीराय रामजोशी यांच्याप्रमाणेच शाहीर पठ्ठे बापूराव हे देखील

शीघ्र कवी होते. तमाशामध्ये एकदा म्हटलेली रचना ते पुन्हा म्हणत नसत असं म्हटलं जातं. त्यांनी तमाशासाठी जवळपास 50 ते 60 गण लिहिलेले आहेत. गणामध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीनं श्री गणेशालाच वंदन केलेलं आहे, पण त्यातही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलेलं आहे. त्यांनी एका गणामध्ये आपल्या स्वतःच्या बुद्धीबद्दल असं म्हटलंय, माझ्या मतीचा प्रकाश कैसा, बारा कळेचा सूर्य जैसा, भानू उगवला उत्तम खासा, अज्ञान अंधार झाला फडशा. पठ्ठे बापूरावांना आपल्या तमाशाच्या कलेबद्दल अभिमान होता. ही कला जशी सर्वसामान्य लोकांची आहे तशी स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्या प्रतिष्ठितांची सुद्धा आहे. म्हणूनच ते एका गणामध्ये म्हणतात, माझ्या तमाशाच्या कीर्तनकाळी बसले कोण कोण सभा मंडळी, सूर्यकुळी आणि सोमकुळीचे यादववंशी बळी बळी. पठ्ठे बापूरावांचीच एक रचना आपण ऐकूया शाहीर साबळे यांच्या आवाजात.

शाहीर पठ्ठे बापूराव यांनी गणेश वंदनेबरोबरच आदिशक्तीलाही वंदन केलेलं आहे. इतकंच नाही तर तमाशातील सुरत्यांना आणि तमाशातल्या वाद्यांनाही त्यांनी वंदनीय मानलेलं आहे. प्रथम सभेमध्ये नमन केले सिद्ध गणेशासी, पुढे मग माया शारदेसी, नंतर नमन शाहिरासी, सभासदाला नमन पुढे मग सुरत्या दादासी आणि डफझांज तुणतुण्याशी. तमाशातला सुरत्या हा तसा महत्वाचा कलाकार, पण तो उपेक्षित राहिलेला आहे. तमाशा रसिकांनी किंवा अभ्यासकांनी त्याची फारशी दखल घेतलेली नाहीये. सुरत्यांना मानसन्मान पुरस्कार कुणी दिलेले नाहीयेत. अशा उपेक्षित कलावंतांची पठ्ठे बापूरावांनी आपल्या गणामध्ये दखल घेतलेली आहे हे विशेषच म्हणावं लागेल. चला आणखीन एक गण ऐकूया.

शाहीर परशुराम हे नाशिक जिल्ह्यातले. त्यांचा व्यवसाय शिंप्याचा. देवपूरकर बाबा भागवत हे परशुरामाचे गुरु समजले जातात. लावण्या पोवाडे रचण्याचा आदेश त्यांना विठोबा शास्त्री यांच्याकडून मिळाला असं मानतात. तरुणपणातच त्यांनी तमाशाचा फड उभा केला. बाबा सातभाई, मालूराज, नारायण भवानी हे त्यांचे साथीदार होते. तमाशाला सुरुवात करण्यापूर्वी ते अगोदर गुरुला वंदन करत असत. जय जय वंदन गुरु भागवता, अवघी दिली तूची महता, असंही काव्य शाहीर परशुरामांनी लिहिलंय. आता आपण शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेला एक गण ऐकूया.

तमाशाप्रमाणेच लोकनाट्यातही प्रथमतः गण सादर केला जातो. मिच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यात हे शुभवदना सांजनंदना आद्य पूजेचा मान तुला, रंग जमू दे दंग होऊ दे सकल कलांचा तू ठेवा, अशी गणेशस्तुती करून विघ्नहर्त्या ये देवा अशी विनंती केलेली आहे. शंकर पाटलांच्या लवंगी मिरची कोल्हापूरची या लोकनाट्यात गणरायाला सभापती करून देवादिकांना आणि रसिकांना आशीर्वाद देण्याची विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे 3 तास बसून प्रसंगानुसार हसून आमचा खेळ बघावा असं गणाच्या लावणीतून रसिकांना सुचवलेलं आहे.

शंकर पाटलांच्या कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यात शिवशंकराला नमन केलेलं आहे. ज्ञानेश्वर तुकारामांना स्फूर्ती देण्यासाठी आवाहन केलेलं आहे. रंगदेवतेनं सात सुरासंगे इथं रंगावं, टाळ तुणतुण्यांनी तालात बोलावं, घुंगरांनी ढोलकीच्या बरोबर नाचावं असं वाद्यांनाही सूचित करून रसिकांकडं आशीर्वादाची मागणी केलेली आहे. इतर गणांपेक्षा या लोकनाट्यातील गणाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. चला आणखीन एक गण आपण ऐकूया.

द मा मिराजदार यांच्या मी लाडाची महिना तुमची या लोकनाट्यात पारंपरिक गणेश वंदन आहे. रसिकजनांची सभा जमलेली असल्यामुळं आमच्या पाठीशी उभे राहावं अशी कलाकारांनी श्री गणेशाकडे मागणी केलेली आहे. अभिनय गायनावर गणेशाची प्रभा पडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. श्री गणेशाकडे वर मागताना ते म्हणतात, आम्हामधल्या मुक्या गुणांना मधुर फुटू दे जिभा. या गणाच्या लावणीमध्ये फारसा वेगळेपणा नाही, पण येरा गबाळ्याचे कामनो हे या निळू फुले लिखित लोकनाट्यामध्ये गौरीसुता हे ओंकारा यावे सेभेसी श्री गणराया असं पारंपरिकच गणेश वंदन आहे.

जगदीश खिबुडकर यांनी 16 वरीस धोक्याचं या लोकनाट्यात जय गणराया जय नटराजा मोर वाहिनी सरस्वती तव गुणगाता शिणला विधाता हरला तुझं पुढे बृहस्पती अशी गणेशस्तुती केलेली आहे. थोडक्यात काय तर तमाशातील आणि लोकनाट्यातील गणेशवंदन किंवा गणेशस्तुती यामध्ये फारसा फरक नाही. चित्रपटांमधूनही गणेशस्तुती केलेली आहे, त्यातही फारसं वेगळेपण नाही. पठ्ठे बापूराव यांनी एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, थापाड्या अशा अनेक चित्रपटातल्या गणगायनातून गणेशानं आपल्यावर कृपा करावी, विघ्न हरावं, कलेमध्ये यश द्यावं अशा प्रकारची थोड्याफार फरकानं मागणी केलेली आढळते. आजच्या लावण्यरंग कार्यक्रमात गणांबद्दलची आपण माहिती घेतली आणि विविध गणांचा आनंद घेतला. बरे तर मग याबरोबरच आजचा आपला लावण्यरंग कार्यक्रम संपला. कार्यक्रमाची संगता आणखीन एका सदाबहार गणानं करूया. नमस्कार.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।

मालिका विशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात लावण्यरंग भाग बारा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता ऐकूया हिंदी कार्यक्रम विविधा.

आपण ऐकत होतात विविधा हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात. आता ऐकूया गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

आता ऐकूया गारंबीचा बापू चित्रपटातलं रवींद्र साठे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत. संगीतकार भास्कर चंदावरकर.

या गीतानंतर ऐकूया एकटी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

यानंतरचं गीत आहे सोयरीक चित्रपटातलं, कांचन आनंद कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, श्याम जोशी यांचं, दिनकर पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अनोळखी चित्रपटातलं, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार सुधीर फडके.

आता ऐकूया धुमाकूळ चित्रपटातलं मिलिंद इंगळे यांनी गायलेलं, मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

साऱ्या नाही अशी जोडी दुसरी तुझी माझी दोघांची ही यारी जमली लाला ला जगात साऱ्या नाही अशी जोडी दुसरी अशी की मया कशी घडली अशी की मया घडली ला ला ला ला ला ला ला 1 2

कार्यक्रमात शेवटी ऐकूया लपवा छप्पी चित्रपटातलं सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं प्रवीण तवणे यांचं

सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांनी गायलेल्या लपवा छुपवी या चित्रपटातल्या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता वेळ झाली आहे भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

यानंतर ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं, सुरेश भट यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची रचना पण ऐकली. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. श्रोते हो, 3:32 होत आहेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रीकांत नारायण आणि सहकारी यांच्या स्वरातील या कोळी गीतानं.

ययाती देवी यांनी या नाटकातील शौनक अभिषेकी यांच्या स्वरातील कुसुमाग्रज यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

दाजी बासारख दीर दुनिये मध्ये नाही, गोऱ्या भाऊजीची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल।

ची बमूर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत अन होती कुतगुल्या बाळपणीच्या इति आठवणी फार मागल्या.

कार्यक्रमात आत्ता ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील कट्यार काळजात घुसली या नाटकातील पद. पद आहे पुरुषोत्तम दारवेकर यांचं. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

संदीप खरे यांची रचना आपण ऐकली, स्वर होता सलील कुलकर्णी यांचा. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील वाराकांत यांची रचना आहे, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील वाराकांत यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीनिवास काळे यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. 4:03 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रवींद्र पसपुरे यांचं गायन. राग आहे अहिरभैरव. विलंबित आणि द्रुतबंदीश एक तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ आहे विनोद पडगे यांची.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रवींद्र पसपुरे यांचं गायन. राग होता अहिर भैरव. विलंबित आणि द्रुतबंदिश एक तालात निबद्ध होती. तबला साथ होता मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. 4:31 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया महेश राव यांचं व्हायोलिन वादन. राग आहे चारुकेशी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध असून तबला साथ आहे सौरभ हिवरेकर यांची.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात महेश राव यांचं व्हायोलिन वादन. राग होता चारुकेशी, विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. तबला साथ केली होती सौरभ हिरवेकर यांनी. या बरोबरच हा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजले आहेत. ऐकूया गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया अष्टविनायक या चित्रपटातील वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीतानं. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया महानंदा या चित्रपटातील गीत. स्वर आहे उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे यांचा. गीत आहे शांता शेळके यांचं. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आत्ता ऐकूया अष्टपदी या चित्रपटातील गीत. स्वर आहे मृण्मयी फाटक आणि अभिजित कोसंबी यांचा.

अरे संसार संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वर होता सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांचा. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात आत्ता ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातील गीत. श्रीकांत पाडगावकर आणि सहकारी यांचं गीत आहे. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं. गीत आहे सुधीर मोघे यांचं.

सिनेमाच्या शेवटी ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं. चित्रपट आहे आम्ही जातो आमच्या गावा.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वर होता सुधीर फडके यांचा, गीत होतं जगदीश केबोडकर यांचं, संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि AIR ॲपवरून. श्रोते हो, 5:31 होत आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया ग. दि. माडगुळकर यांच्या रचनेनं. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा.